0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
4: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपले खानदेश, आपली माणसं.
5: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
6: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: आप सुन रहे हैं रेडिओ मन भावन 90.8 FM.

0: गीताई अध्याय 13वां आत्मानात्म विवेक किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। श्री भगवान म्हणाले, अर्जुना ह्या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते, जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्रज्ञ म्हणती तसे। क्षेत्रज्ञ मीची तो जाण क्षेत्रांत सगळ्यावसे, क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे। क्षेत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे, क्षेत्रज्ञ तो कसा कोण ऐक थोड्यांत सांगतो। ऋषींनी भिन्न मंत्रात गायिले हे परोपरी, वर्णिले ब्रह्मवाक्यात सप्रमाण सुनिश्चित। पंचभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूळजे, इंद्रिये अकरा त्यांस केचिते अर्थ पंचक। इच्छा द्वेष सुखे दुःखे धृती संघात चेतना, विकार युक्त हे क्षेत्र थोड्यांत तुज बोलिलो। नम्रता दंभ शून्यत्व अहिंसा रुजुता क्षमा, पावित्र्य गुरु शुश्रूषा स्थिरता आत्मसंयम। निरहंकारता चित्ती विषयांत विरक्तता, जन्म मृत्यु जरा रोग दुःख दोष विचारणा। निस्संग वृत्ति कर्मात पुत्रातीत अलिप्तता, प्रिय अप्रिय लाभात अखंड समचित्तता। माझ्या ठायी अनन्यत्वे भक्ति निष्काम निश्चळ, एकांता विषयी प्रीती जनसंघात नावड। आत्मज्ञानी स्थिर श्रद्धा तत्वता ज्ञेय दर्शन, हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीत जे। ज्ञेयते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वची, अनादि जे परब्रह्म आहे नाही न बोलवे। सर्वत्र दिसती ज्यास हात पाय शिरे मुखे, कान डोळे ही सर्वत्र सर्व झांकू निजे उरे। असुनी इंद्रियातीत त्यांचे व्यापार भासवी, न स्पर्शताधरी सर्व गुण भोगुनी निर्गुण। जे एक आत बाहेर जे एक ची चराचर, असुनी जवळी दूर सूक्ष्मत्वे नेण वेचिजे। भूतमात्री न भेदू निराहिले भेदिला परी, भूतास जन्म दे पाळी गिळी जे शेवटी स्वये। जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले, ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे। संक्षेपे वर्णिले क्षेत्र ज्ञान ज्ञेय तसे चिहे। जानुनी भक्त जे माझा माझे सायुज्य मेळवी, प्रकृती पुरुषाची ही जोडी जान अनादितु। प्रकृती पासुनी होती विकार गुण सर्वही, देहेंद्रियांचे कर्तृत्व बोलिले प्रकृती कडे। दुखा सुखाचे भोक्तृत्व बोलिले पुरुषाकडे, बांधिला प्रकृतीने तो तिचे ते गुण भोगितो। गुणसंगामुळे ह्यास घेणे जन्म शुभाशुभ, सर्वसाक्षी अनुज्ञाता भर्ता भोक्ता महेश्वर। म्हणती परमात्मा हि देही पुरुषतो पर, पुरुषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक। जाणे कसाहि तो राहो न पुन्हा जन्म पावतो, ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी। सांख्ययोगे तसे कोणी कर्मयोगे हि आणिक, स्वये नेनुनिया कोणी थोरा पासूनी ऐकिती। तरती तेहि मृत्युस श्रद्धेने वरतुनी तसे, उत्पन्न हो तसे लोकी जे जे स्थावर जंगम। क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगे घडिले जान सर्वते, समान सर्वभूतात राहिला परमेश्वर। अनाशी नाशवंतात जो पाहे तोची पाहतो, झोपाहे प्रभु सर्वत्र भरला समतो स्वये आत्म्याची न करी हिंसा गती उत्तम मेळवी प्रकृतीच्या चितंत्राणी कर्मे होतात सर्वही आत्मा तो न करी काही हे पाहे तोची पाहतो एकत्वी जोडिले पाहे भूतांचे वेगळेपण त्यामधुनीची विस्तार तेव्हा ब्रह्मत्व लाभले परमात्मान वेचेची की निर्गुण अनादिहा राहे देही परी काही न करी न मळेचितो सर्वव्यापुनी आकाश सूक्ष्मत्वे न मळे जसे सर्वत्र भरला देही आत्मा तो न मळे तसा एकलाची जसा सूर्य उजळी भुवनत्रय तसा क्षेत्रज्ञ तो क्षेत्र संपूर्ण उजळी तसे पाहती ज्ञान दृष्टीने क्षेत्र क्षेत्रज्ञ भेद हा भूत प्रकृती लंघूनी ते ब्रह्म पद पावती अध्याय 13 समाप्त।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: रसिक हो नमस्कार। आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे। सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे। शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे। रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया। हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही। कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो। सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे। काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो। आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे। विचार संपतात, क्रियाही संपतात, कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो।

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

गणेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मोजी जेठा महाविद्यालयाचे रेडिओ मनभावन 90 आपला रेडिओ आपला आवाज रेडिओ मधून सामाजिक जनजागृती मार्गदर्शनातून आर्थिक उन्नती रेडिओ मनभावन 90.8 FM खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूज जठा महाविद्यालयाचे रेडिओ मनभावन 90.8 FM म्हणजेच मनोरंजनातून सामाजिक जनजागृती मार्गदर्शनातून आर्थिक उन्नती आरोग्यासोबत शैक्षणिक क्रांती तर ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आता 24 तास आपल्या सेवेत एका क्षणात आपली जाहिरात 5 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत आपला रेडिओ आपला आवाज रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग जाहिरातीसाठी संपर्क संदीप केदार 8600700999 नंबर पुन्हा एकदा खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मोजी जेठा महाविद्यालयाचे रेडिओ मनभावन 90.8 FM म्हणजेच मनोरंजनातून सामाजिक जनजागृती मार्गदर्शनातून आर्थिक उन्नती आरोग्यासोबत शैक्षणिक क्रांती तर ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आता 24 तास आपल्या सेवेत एका क्षणात आपली जाहिरात 5 लाखांपेक्षा आपल्या उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे रेडिओ मनभावन 90.8 FM जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700999 किंवा 9922233731 नंबर पुन्हा एकदा 8600700999 किंवा 9922233731 या नंबरवर नक्की

0: तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मी काहीतरी चांगलं करू शकतो, करू शकण्याची जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
2: गझलेचा प्रवास, श्रोते हो, श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज

सर्व जाहिरातदारांसाठी आनंदाची बातमी, एक खुश खबर। एका क्षणात पंचक्रोशीत माफक दरात हजारो लोकांपर्यंत आपली जाहिरात पोहोचवण्यास सज्ज आहे रेडिओ केंद्र स्वर अनंत। सर्व प्रकारच्या जाहिराती प्रसारणाबरोबरच या ठिकाणी सर्व प्रकारच्या जाहिराती बनवून मिळेल।

0: काय रे राम्या, आज एवढं गप गुमान का बसलास?
1: अहो काय सांगू लक्ष्मी तुले, अहो समजत नाही मले क्या निसर्ग आपल्यावर काऊन खोपला असन व?
0: अरे पण मला सांग तरी, तुले झालं तरी काय?

0: ऋतूच बदललेले आहेत असं दिसत आहेत. बरं, ह्या ऋतू बदलायला आजच्याच गोष्टी कारणीभूत आहे असं नाहीत, याच्यासाठी जवळजवळ 25-30 वर्षाचा कालावधी जायला ना करतो आहेत.
1: आपल्याला तर माहिती सांगणार आहे मंडळी. आता वरिष्ठ वैज्ञानिक तथा निसर्गतज्ञ निलेश हेडाजी हे आपल्याला माहिती सांगणार आहेत जलसंवर्धनावर. धन्यवाद निलेश हेडाजी.

पावसाळ्यात पसरणारी रोगराई त्यातलाच एक रोग म्हणजेच डेंग्यू. स्वच्छता पाळा, डेंग्यू टाळा. डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. इडीस इजिप्ती डासांच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र फ्लूसारखा आजार आहे. ह्या डासांच्या चाव्यानंतर 5 ते 6 दिवसांपर्यंत मनुष्याला हा रोग होतो. ह्याचे 2 प्रकार आहेत, डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप. डेंग्यू तापाचे लक्षणं: एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, चव आणि भूक नष्ट होणे, त्वचेवर व्रण उठणे. तसेच डेंग्यू रक्तस्त्रावात्मक तापाचे लक्षणं: तीव्र सतत पोटदुखी होणे, त्वचा फिकट थंड किंवा चिकट होणे, नाक तोंड आणि हिरड्यातून रक्त येणे, रक्ताच्या उलट्या होणे, श्वास घेताना त्रास होणे. हे लक्षण आढळल्यास ताप असेपर्यंत आराम करावा. ताप आल्यानंतर खूप वाट पाहू नये. त्यानंतर

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रामकृष्ण हरी। माणसाची सगळ्यात वाईट सवय म्हणजे त्याला प्रत्येक गोष्ट कायमची हवी असते। माणसं कायमची नाती, कायमची आनंद, कायमचा सगळं काही कायम राहावं असंच त्याला वाटतं। पण आयुष्याचं खरं सत्य वेगळंच असतं। इथे काहीही कायमचं नसतं, ना माणसं, ना नाती, ना भावना, ना परिस्थिती। जे आज आहे ते उद्या नसेल, आणि जे आज नाही ते कदाचित उद्या असेल। म्हणून आयुष्यात एक गोष्ट शिका, जास्त धरून ठेवू नका, जास्त अपेक्षा ठेवू नका, जे आहे ते मनापासून जगा। कारण बदल हा आयुष्याचा एकमेव कायम नियम आहे। कायम बदल हा हवाच, नाही का? रामकृष्ण हरी।
2: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
3: आयो रे शुभ दिन, आयो
0: रे। नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। शुभ दिन आयो रे आर्य शुभंगी सोबत। आज 31 जुलै हा दिवस जागतिक स्तरावर निसर्गाच्या आणि वन्यजीवांच्या रक्षकांचा गौरव करण्यासाठी विशेष मानला जातो। जागतिक रेंजर दिन जंगलांचं, वन्यजीवांचं आणि आपल्या मौल्यवान निसर्ग संसाधनांचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या फॉरेस्ट रेंजर्स यांच्या कार्याला सलाम करण्याचा हा दिवस आहे। कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणाऱ्या रेंजर्सचं स्मरण आज जगभर केलं जातं। आज हिंदी उर्दू साहित्यातील सर्वात मोठ्या महानायकाची जयंती आणि जागतिक पातळीवरील एका कल्पक लेखिकेचा वाढदिवस आहे। मुंशी प्रेमचंद भारतीय साहित्याचे उपन्यास सम्राट म्हणून ओळखले जाणारे थोर लेखक। त्यांनी गोदान, गबन, कर्मभूमी यासारख्या अजरामर कादंबऱ्या आणि ईदगा, पूस की रात यासारख्या शेकडो हृदयस्पर्शी कथा लिहून सामान्य माणसाचं, शेतकऱ्यांचं जीवन साहित्यात हुबेहूब उतरवलं। जे के रॉलिंग संपूर्ण जगातील लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आपल्या कल्पनाशक्तीने वेड लावणारी जगप्रसिद्ध हॅरी पॉटर या काल्पनिक कादंबरी मालिकेची लेखिका। आज तिचा वाढदिवस आहे। आजचा दिवस संगीत जगताच्या इतिहासातील सर्वात भावुक आणि अश्रू आणणारा दिवस आहे, कारण आज सुरांच्या देवाचं स्मरण करण्याचा दिवस आहे। संगीत सम्राट मोहम्मद रफी हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळाचा सर्वात सुप्रसिद्ध अष्टपैलू आणि अजरामर आवाज म्हणजे रफी साहेब। 1980 आजच्याच दिवशी या सुरांच्या सम्राटानं जगाचा निरोप घेतला होता। भजन, गझल, देशभक्तीपर गीतं, शास्त्रीय संगीत ते अगदी डान्स नंबर्सपर्यंत प्रत्येक गाण्यात त्यांनी आपल्या आवाजाचा असा जादू दाखवला ज्याची जागा आजपर्यंत कोणीच घेऊ शकलेलं नाही। सौंदर्य हे माणसाच्या चेहऱ्यावर किंवा कपड्यांवर नसतं, तर सौंदर्य हे माणसाच्या सुसंस्कृत विचारांमध्ये, त्याच्या गोड बोलण्यात आणि कामात असतं। आजची बोधकथा। आज मुंशी प्रेमचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी लिहिलेली आणि संपूर्ण जगाला रडवणारी ईदगा या कथेतील एक छोटासा भाग। हामिद नावाचा एक 4 वर्षांचा अनाथ मुलगा होता, जो आपल्या वृद्ध आजीसोबत एका छोट्या झोपडीत अत्यंत गरिबीत राहत होता। ईदचा सण आला होता। गावातली सर्व मुलं नवीन कपडे घालून वडिलांसोबत हातात पैसे घेऊन ईदच्या जत्रेला चाललेली होती। आजीने हामिदला जत्रेसाठी संपूर्ण घरातून जमा करून अवघे 3 पैसे दिले. जत्रेत गेल्यानंतर सर्व मुलांनी मिठाई खाल्ली, खेळणी विकत घेतली. हामिद बत्र शांतपणे एका कोपऱ्यात उभा राहून आपल्या हातातले 3 पैसे पाहत होता. त्याला वाटलं की मिठाई एका क्षणात संपून जाईल, मातीची खेळणी घरी जाईपर्यंत तुटून जातील, मग या 3 पैशांचं काय करावं. अचानक त्याची नजर लोखंडाच्या वस्तू विकणाऱ्या एका दुकानावर पडली. तिथं एक चिमटा ठेवलेला होता. हामिदला आठवलं की जेव्हा त्याची आजी घरात चुलीवर भाकरी बनवते तेव्हा चिमटा नसल्यामुळे तिची बोटं रोज भासतात. त्या 4 वर्षाच्या लहान मुलाने खेळणी आणि मिठाईचा मोह सोडला आणि आपल्या आजीसाठी 3 पैशांचा चिमटा विकत घेतला. जेव्हा तो घरी परतला आणि त्याने आजीच्या हातात तो चिमटा दिला तेव्हा आजी आधी चिडली की तू जत्रेत काही खाल्लं नाहीस, खेळणी घेतली नाही आणि हा चिमटा का आणलास. पण जेव्हा हामिद अत्यंत निरागसपणे म्हणाला, आजी रोज भाकरी करताना बनवताना तुझी बोटं भाजायची ना, म्हणून मी हा आणला. अमीना आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने त्या चिमट्याला छातीशी लावलं आणि त्या 4 वर्षाच्या मुलाला संपूर्ण जगापेक्षा जास्त समजूतदारपणा आणि प्रेम होतं हे पाहून भारावून गेली. खरी श्रीमंती पैशात नसतेच, तर ती तुमच्या मनातील संवेदनशीलता आणि इतरांप्रती असलेल्या प्रेमात असते. आपल्या गरजांपेक्षा आपल्या माणसांच्या सुखाचा विचार करणं हाच खऱ्या मानवी मूल्यांचा गाभा आहे. आज 31 जुलैचा हा दिवस आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेतून मानवी मूल्यांची, रेंजर दिनातून निसर्गाच्या रक्षणाची आणि रफी साहेबांच्या गाण्यांमधून प्रेमाची अथांग अनुभूती देतो. रफी साहेबांचं एक गाणं आहे, तुम मुझे यूं भुला ना पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे. हे शब्द आपल्याला आठवण करून देतात की आपली चांगली कर्म माणसाला जगात अमर करतात. मनातल्या सर्व नकारात्मकता बाजूला ठेवून आजच्या दिवसाचा आनंद आपण घेतलाच पाहिजे, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणी पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभ असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगीसोबत फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
4: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM.

0: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे.
1: 31 जुलै श्रीराम समर्थ. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ. आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो म्हणून आपले चुकते. एका गृहस्थाला मुलाबाळासह मुंबईला जायचे होते. आता गाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली, पण मुंबईत जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले. वशिष्ठांनी रामाला सांगितले की रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निस्संग राहा. मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निस्संग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थिक, मी करता असे मानून वागणारा तो प्रापंचिक. मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झाले. प्रपंच हा अर्धवटच आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण, ते अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही तरीही कष्ट करतो, परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके जितके समाधान अधिकाधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीही प्रपंचात आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा, देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे. आपण रामाचे व्हावे, राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे, तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे. सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होऊ. धान्यातले दगड माती पाकळ निवडून बाजूला काढून धान्य जे सार ते घ्यावे. त्याचप्रमाणे अहंकाराचे खडे, महत्वाची माती आणि विकारांचे पाकळ आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखारूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच. रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी, यानेच अत्यंत समाधान होते. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
0: श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.

0: आपण ठेवून गेले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण एका नव्या संकल्पनेच्या विषयी जाणून घेणार आहोत आणि या नव्या संकल्पनेची जी बाब आहे किंवा नाव आहे ते आहे नॅनो तंत्रज्ञान. विशेषतः हे नॅनो तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकते या अनुषंगाने आपण थोडंसं जाणून घेऊया. नॅनो तंत्रज्ञानाचा जो शोध आहे तो टोकियो विद्यापीठातील शास्त्रज्ञ नोरियो टॅनॅगुची यांनी लावला. नॅनो या शब्दाचा ग्रीक भाषेतील जो अर्थ आहे तो आहे खुजा किंवा बुटका. गणिती शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं तर साधारणतः 10^-9 किंवा 10 आपण घात देऊन -9 किंवा -9 असं जर आपण काढलं तर ते नॅनो म्हणजे अति सूक्ष्म जीवांचा आकार असं म्हटलं चालेल. जीवाणू या सूक्ष्म जीवांचा आकार साधारणतः 1000 ते 10000 NM आहे. विषाणूंचा आकार 100 NM आहे तर अणूंचा आकार 0.1 NM आहे. यावरून आपल्याला 10^9 म्हणजे नॅनोचा सूक्ष्मपणा लक्षात येईल. हवामान, जमीन या घटकाबरोबर पिकावर पडणाऱ्या किडी आणि रोगामुळं होणारं नुकसान याचा आपण नॅनो तंत्रज्ञान वापर करून रोगनिदानासाठी, त्यापासून रोगाचं संरक्षण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा करून घेऊ शकतो. उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येला पोचण्याची व त्याच्या दुय्यम गरजा भागविण्याची उपयुक्तता नॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे. भविष्यातील गरजा व आवश्यकता लक्षात घेऊन संशोधनामध्ये नॅनो तंत्रज्ञानाला अत्यंत महत्त्व आलेलं आहे. आज जी संकल्पना आहे आता तिचा उगम झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु काही कालावधीच्या नंतर हे तंत्रज्ञान आपल्याला नक्कीच आपल्या शेतीमध्ये वापरावं लागेल असं प्राथमिक चित्र दिसतंय. शास्त्रज्ञांनी नॅनो तंत्रज्ञान वापरून वाढ संपर्क तयार केलेली आहेत, त्यामुळे पीक वाढीच्या पूर्ण कालावधीमध्ये पिकांवर उष्णता, दुष्काळ, पाणी, अतिवृष्टी तसेच रोग यामुळे पडणारा ताण सहन करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. नॅनो तंत्रज्ञानाचा वापर पीक सुधारणेमध्ये सुद्धा यशस्वीरित्या होऊ शकतो असं शास्त्रज्ञांचं प्राथमिक मत आहे. नॅनो तंत्रज्ञानाने म्युटेशनच्या संशोधनाला सुद्धा नवी दिशा दिलेली आहे. आणि आज आपण जर विचार केला तर थायलंडमधील चियांग माय विद्यापीठातील केंद्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेने नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मूळच्या जांभळ्या रंगाच्या भाताच्या वाणापासून, ज्या भाताचे वाणाचे खोड पानं तसेच दाणे जांभळ्या रंगाचे आहेत, अशा खाओ काम नावाच्या वाणापासून हिरव्या रंगाचं खोड व पानं असणारी आणि नेहमीच्या पांढऱ्या रंगाचे दाणे असणारी नवीन जात विकसित केलेली आहे. अर्थात हे तंत्रज्ञान आज प्राथमिक अवस्थेत उच्च स्तरावर संशोधनाखाली आहे आणि उद्या चालून कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनं जर हे बाहेर पडलं तर आपण नक्की त्याचा वापर करू शकतो. पण याची मूलभूत संकल्पना आपल्याला कळावी या अनुषंगानं आज आपल्याला त्याच्यानुसार वाचन, संदर्भ घेणं, त्याची अधिक माहिती घेणं हे गरजेचं झालेलं आहे. आणि ही माहिती घ्या आणि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार किंवा संशोधकांच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात जर गरज पडली तरच वापरा आणि आवश्यकतेनुसार उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा वाढवा. नमस्कार. कृषी संदेश.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
2: नमस्कार, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साथो. दोस्तों, क्या आपने कभी किसी बेलगाम घोड़े को देखा है? अगर आप एक ऐसे घोड़े की पीठ पर बैठ जाएं जिसकी लगाम आपके हाथ में ना हो और वह घोड़ा आपको कहां ले जाएगा? वह अपनी मर्जी से किसी भी खड्डे में कूद सकता है, किसी भी कांटों भरी झाड़ी में आपको घसीट सकता है और अंत में आपको घायल कर सकता है, क्योंकि उस घोड़े के पास अपनी कोई समझ नहीं होती, वह बस अपनी लहर में दौड़ता है. हमारा यह जो मन है ना, यह भी ठीक उसी बेलगाम घोड़े की तरह है. यह हर पल एक नई इच्छा पैदा करता है, कभी क्रोध में भागता है, कभी लोभ में भटकता है. और अफसोस कि हम सब इस मन के गुलाम बनकर इसके पीछे पीछे दौड़े चले जाते हैं. कबीर साहब आज हमें इसी मन की गुलामी से आज़ाद होने का और लगाम को अपने हाथ में लेने का एक परम वैज्ञानिक आध्यात्मिक उपाय बता रहे हैं। आइए सुनते हैं कबीर साहब का यह मर्मभेदी सूत्र। मन के मते न चालिए, छाड़ी जीव की बानी। मन के मते न चालिए, छाड़ी जीव की बानी। ताकू केरे सूत जूं, उलटी अपुठा आनी।

रसिकहो नमस्कार. आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे. सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं, किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: ग्रामगीता भाग 58. या भागाचे चिंतन करीत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू यांचा आदर्श समोर ठेवून समाजातून अंधश्रद्धा व अनिष्ट रूढ्यांचे उच्चाटन व्हावे, समाज अध्यात्म प्रवण नि देश हितैषी बनावा, यास्तव ते लिहितात की चैतन्य महाप्रभूंनी देखील बंगालातील तामस भक्ती उपासना, अहंकारी संन्यास व कोरोडा शास्त्र विवाद यांचे जागी कृष्ण भक्तीची प्रेम रस धारा वाहविणारा, पठाण व दलित जनांनाही प्रेमदान करणारा विशाल हृदय महात्मा, अरण्य हे कुंजवन व सागर यमुना वाटून प्रेमोन्मादाने त्यांनी समुद्रात देखील उडी घेतली होती. भक्ती, ज्ञान, आचार व सर्वच दृष्टीने आदर्श संत होऊन गेले ते श्री संत चैतन्य महाप्रभूच्या शब्दात जाणून घ्यायचं झाल्यास ते लिहितात, साधू संतांचा स्वभाव लोक कल्याणकारी असतो. त्यांचे सर्व आचरण जगत हितासाठीच होत असते. श्रीकृष्ण कीर्तन हेच विश्वाला शांती देण्याचे साधन त्यांनी अवलंबविलेले असते. तृणापेक्षाही स्वतःला तुच्छ समजून ते जगाची सेवा करीत असतात. त्यामुळे त्यांचे शरीर आसक्त नसते, अंतकरण निर्विकार असते आणि वाणी निर्वासन असते. त्यामुळेच त्यांचे वाणीतील शब्द निशब्द अनिष्ट रूढी नि अंधश्रद्धा मुक्त असतो. याच अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, संत आपुल्यापरी झटोनी सौख्य देती सर्व जनी, सफलता त्यांच्या कार्यी बहुगुणी, परी तो नव्हे चमत्कार. संतांच्या शुद्ध हृदयातून अनुभवा येई निघाली वाणी, परी त्याचीही संकल्पना त्यांनी केली नाही चमत्कारे. मुंगीशी हत्तीचे ओझे जैसे, वाटे नवलाचे भलतीसे, परी ते सहज घडे शक्ती विकासे, सत्कार्य तैसे वाटे जना. त्यासी चमत्कार मानलिया, लोक विसरती कर्तव्य पाया, भजो लागती सकामपणे तया, आंधळ्या भावे निष्क्रिय. म्हणून महत्व नको चमत्कारा, शोधावी सत्कार्य परंपरा, ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा झरा घ्यावा संत जीवनातून. वस्तुत मार्गदर्शनाची कार्य संतांचे, पुत्र धन देणे नव्हे साचे, बिमारी बसविणे हे वैद्याचे काम आहे सर्वदा. संत अज्ञान रोगाचे वैद्य, जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्माणी असती वंद्य तिन्ही लोकी. त्यांचा एकच चमत्कार, अल्पज्ञ जीव केला विश्वाकार, सर्वाभूती देखिला ईश्वर, ठाई ठाई याच डोळा. तेव्हा संतांचे खरे चमत्कार व मानव मात्रांचे कर्तव्य काय आहे या संबंधी वंदनीय महाराज लिहितात, त्यांचे तेवढे करणे जाणणे, या चमत्कारापुढे आकाश ठेंगणे, तेथे कोण पुसतो तुंतुने क्षुद्र सिद्धीचे वाजताही. संत सेवेचे अवतार, सर्वाभूती नम्र सत्य व्यवहार, तयासी देवही मानी थोर, अन्य चमत्कार कासया. साधूचा सरळ प्रेमळपणा हा या जगी चमत्कारची जाणा, त्याने अन्यही मीच म्हणावे आपणा, हा चमत्कार केवढा. अहो सर्वात मोठा चमत्कार, तो मानी विश्वची माझे घर, त्यासाठी कष्ट तो अहोरात्र, जीवे फार उल्हासे, उणे दिसे ते पूर्ण करी, जगाचा तोल बोधे सावरी, परंतु केल्याचा स्पर्शची नसे अंतरी, चमत्कारी संत ऐसे. मात्र संतची सर्व काही करी आणि कर्तव्याची नाही माणसावरी, ऐशी संतांची एकांगी थोरी, गाती ते नोहे उचित, ऐसे गावी होऊन द्यावे, जनाशी सत्य ज्ञान कळावे, खऱ्या संतांची ओळखावे कर्तव्यासाठी. संतांचे विचित्र व्यवहार, तैसेची त्यांचे चमत्कार, हे वगळून दावावा सत्य सार ग्रामीण जनाशी. आपुला आपण उद्धार करावा, संत देवांचा सहारा घ्यावा, हाची संत ग्रंथांचा गौगवा चित्ती धरावा सर्वांनी. यातची गावाचे कल्याण, निघोनी जाईल दुबडेपण, कर्तव्य आपुले जाणतील जन, तुकड्या म्हणे ऐसे. यानेच संतपण वाढ घेई, संत संगे संतची होई, परी संत म्हणता संसार सोडूनी जाई ऐसे नव्हे. संसारी असोनी संत असती, व्यवहारी राहुनी आदर्श होती, बुवान म्हणविताही अधिकार ठेविती सद्गुरूचा. ऐसे आहे संतपण, ते मिळे सत्संगे करुणी साधन, नसे अंगी विचित्रपण कोण तेही तयांच्या. पावडी माझी पाय ठेविता दावा म्हणे ब्रह्म सत्ता त्या जयपाल राजाशी तारिले तत्वता शेवटी ग्रंथची बोधुनी करुणिया चमत्कार संतन करीती उद्धार हाची मनी राखा निर्धार बोधची सार तयांचा चमत्काराच्या भरी भरुनी झाली अनेकांची धूळधानी संत चमत्कार यापुढे कोणी नका वर्णू सज्जन हो याप्रमाणे चमत्काराचं चिंतन प्रगट करत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अनेक आपल्या जीवनातील प्रसंग आणि समाजाच्या समोर ठेवले आहेत. त्यापैकी ते म्हणतात की एका काळामध्ये जैतपाळ नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची अशी धारणा होती की घोड्यावर बसताना त्या पावडीमध्ये पाय ठेवून बसायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात ब्रह्म मला दाखवा प्रत्यक्ष. अनेक संत महापुरुषांना त्यांनी विचारलं, त्याला कुठेही त्याचं समाधान मिळालं नाही. तेव्हा तो एका सत्पुरुषाजवळ आला. सत्पुरुषाजवळ हेच वाक्य तो बोलायला लागला. तेव्हा त्या सत्पुरुषाने सांगितलं, ठीक आहे, ठेव पाय पावडीत. पावडीत पाय ठेवून घोड्याच्या पाठीवर बसण्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात त्यांनी त्याला ब्रह्म दाखवलं, म्हणजे ब्रह्मज्ञानाची शक्ती दाखवली. पुन्हा त्याला त्या अवस्थेतून परत जेव्हा आणलं तेव्हा तो रडायला लागला की आता मला तिथून परत आणू नका, आता तिथंच राहू द्या. मी आगळ्या वेगळ्या जगामध्ये प्रवेश केला हो, आता सगळं माझं बाहेरचं जग हे दिसणारं सगळं संपलं आहे. मी एका आत्मानंदाच्या लहरीमध्ये आता नाहून राहिलो आहे, मला तिथंच राहू द्या. तेव्हा तो सत्पुरुष म्हणायला लागला की राजा, नमुन्याची मिठाई फुकट मिळत असते, पण पोटभर जर तुला खायची असेल तर त्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. त्याप्रमाणे कायमचं हे ब्रह्मज्ञान जर तुला पाहिजे असेल तर तुला एकांतामध्ये साधना करावी लागेल. साधनेशिवाय हे कधीही प्राप्त होणार नाही. एकदा तुला साधना प्राप्त झाली मग निर्मोही वृत्ती तुला प्राप्त होईल. आधुनिक काळातील एक ही प्रसंग आपणाला लक्षात घेता येईल की स्वर्गीय बिस्मिल्ला खा यांची तारीख अमेरिकेने घेतली. भाव विभोर झाला सारा देश आणि शेवटी तेव्हा भारतात परत येण्याचा वेळ जेव्हा आला तेव्हा त्या अमेरिकेचे दिग्गज बिस्मिल्ला खा यांना म्हणतात की सगळं काही आमच्या देशात आहे, संपत्ती भरपूर आहे, पण तुमच्यासारखा कलाकार नाही, म्हणून काय पाहिजे असेल ते आम्ही देतो, आता आमच्या देशातून जाऊ नका. बिस्मिल्ला खा म्हणाले की माझ्यासारख्या भारतीय नागरिकाचा आदर तुम्ही करता याचा आनंद वाटतो, समाधान वाटते, परंतु एक गोष्ट मी सांगू चाहतो की मला जर तुमच्या देशात ठेवायचं असेल तर मला दोन गोष्टीची गरज आहे. त्या माझ्या दोन गोष्टी पूर्ण करत असाल तर मला राहण्याला काही अडचण नाही. त्याने विचारलं, कोणत्या? शिव मंदिर तुमच्या देशात आहे का? माझ्या साधनेसाठी मला शिव मंदिर हवं आहे. मुस्लिम धर्माचा एक माणूस शिव मंदिर अमेरिकेला मागतो आणि तेच पुढे बोलले की तुम्ही शिव मंदिर नाही बांधाल, पैसा भरपूर आहे तुमच्याकडे, संपत्ती, भारतातून मूर्ती आणाल, पण दुसरा मला दुसरी गोष्ट हवी आहे, तुमच्या देशात गंगा नदी आहे का? गंगा नदी कुठून आणाल? माझ्या भारतातल्या गंगेच्या पवित्र जलाचं मी स्नान केलं आणि त्या काठावर असलेले जे वृक्ष वेली आहे त्यामध्ये बसून बसून मी ही साधना केलेली आहे. तेव्हा तुम्ही प्रभावित झालात आणि शेवटच्या क्षणापर्यंत मला ती साधना करायची आहे आणि म्हणून हीच साधना केल्यानंतर चमत्काराला कुठेही वाव राहत नाही. उणीव दिसत असेल ती पूर्ण करण्यात आणि जीवन जाते. या पद्धतीने हा भाग याच ठिकाणी आपण समाप्त करत आहोत.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच.
3: 90.8 MHz वर हे आहे रेडिओ मन भावन. आपण ऐकत आहात हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. मित्रांनो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर हेमंत जोशी, MD DCH, आणि त्यांचं एक सुंदर असं पुस्तक आता माझ्या हातामध्ये आहे, वाचवा आपल्या व आपल्या कुटुंबाला. तर ह्याच अनुषंगानं आजच्या हॅलो डॉक्टर ह्या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर साहेब, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
3: जसं की तुमचं पुस्तक आणि तुमचा उत्साह म्हणजे हे पाहून आम्हालाही अप्रूप वाटतं, तर हे वाचवा आपल्याला व आपल्या कुटुंबाला हे पुस्तक निर्मिती मागचं कारण काय होतं?
4: सरकारने दर 5 वर्षांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा अभ्यास केला. 5वा अभ्यास 2020 प्रकाशित झाला. त्यांनी 131 गोष्टी प्रत्येक कुटुंबाच्या विचारल्या की तुमचे आजार काय आहेत, अडचणी काय आहेत, ते एकत्र केलं. त्यातलं मी लोणी काढलं की आमच्या कुटुंबाचे आजार काय आहे, आपल्याला माहितीच नसतात
3: बरोबर,
4: आणि ते होऊ नये म्हणून काय करायचं, म्हणजे घराला आग लागली तर आपण पाणी टाकतो पण आग नाही लागली पाहिजे, तर आग आणि आजार लागायच्या आधी विजवले पाहिजे, जेव्हा लगेच विजवले पाहिजे. तर आजार होऊ नये म्हणून काय करायचं आणि झाल्याचं आपण काय करायचं हे आम्ही लिहून काढलं.
3: बर,
4: आम्ही 10 भाषेत केलंय.
3: बर, जसे इथे तुमच्या पुस्तकाच्या पाठीमागे जवळपास क्यू आर कोड आहेत, तर हे वेगवेगळ्या भाषेमध्ये ही तुम्हाला ऑनलाईन पण लोकांना ह्या
4: मोफत आहे. आरोग्याची पुस्तकं आम्ही 10 भाषेत केली आहेत, 12 भाषेत आहेत, व्हिडिओज पण आहेत.
3: बर,
4: आता माझं नाव टाकलं डॉक्टर हेमंत जोशी तर नेट बघता येतात युट्यूबवर किंवा नेटवर.
3: बर, हे कसं सुचलं? बरं,
4: असं शिकवतात वैद्यकीय महाविद्यालयात की आरोग्याबद्दल शिकलं तर कमीत कमी पैशामध्ये सर्वाधिक भलं होते.
3: बर,
4: मग हे प्रत्येकाने करायला पाहिजे हा विचार माझा वैद्यकीय शिक्षणाला गेलो तेव्हापासून होता. आणि हे अमृत आहे, म्हणजे अमृत पिलं तर अमर पण भेटत नाही. तर हे त्यानंतर पुस्तक आहे अमृत, की आमचे आजार काय मला माहिती आहे, खड्डा तर मी पडणार नाही पण मला खड्डेच माहीत नाही.
3: बरोबर,
4: आजाराचे खड्डे काय ते सांगते, ते कसे टाळायचे आणि झालं तर काय करायचे. उदाहरण सांगतो, दर दुसऱ्या माणसाला रक्त कमी आहे, 1000 कोटी रुपये सरकार आणि आपण गेली 100 वर्ष खर्च करतो.
3: बर,
4: तरी दर दुसऱ्या माणसाला कमी आहे म्हणजे गुण नाही. तर हा अभ्यास सांगतो की औषधाने अन्नामध्ये जे कमी पडते ते औषध करून पुरत नाही, म्हणजे आकाशाला ठिगळा लावल्यासारखा आहे. त्यात अन्नातच बदल पाहिजे. तर रक्त 4 गोष्टींनी बनते, दर दुसऱ्या माणसाला कमी आहे. एक, त्याला लोह लागते, तो लोखंडाची कढई वापरली की भेटते.
3: बर,
4: अनुभवाचा केल्यानंतर बोलत आहे,
3: आधी केले मग सांगितलं.
4: हो, तर आम्ही 16 पासून लोखंडाच्या कढयाच देतो संक्रांतीला कशालाही.
3: बर,
4: आणि 2 ब्लॉक्स आहेत, एक भारतामध्ये 2, एक झारखंडमध्ये आहे आणि दुसरा मध्य प्रदेशमध्ये. तिथे एका संस्थेने काही 1000 घरांना कढया वाटल्या, त्यांचे रक्त लाल झाले. कढई 200 रुपयाची आहे, लाखो रुपयाच्या औषधाने झालं नाही, ते घरटी 200 रुपयाच्या कढईने होते. तर प्रत्येकाने आपल्या घराचं भलं करावं, आज लोखंडाची कढई आणावी, त्यात स्वयंपाक करावा, मग भाजी काळी झाली म्हणजे चांगली झाली ती वापरा.
3: बर,
4: त्यात लिंबू पिळलं तर लोखंड लवकर जाते, तर हे जरूर करा आणि कुटुंबाचाच उद्धार करा. आणि याच्या पासपासून प्रत्येकाच्या घरी लोखंडाची कढई जाईपर्यंत दुसरी भेटवस्तू द्यायची नाही आणि घ्यायची पण नाही.
3: बरं, मला एक सांगा की लोखंडाच्या कढईमध्ये जसं भाजी आहे, त्या भाजीमध्ये लिंबू पिळायचं का वाटीमध्ये घेतल्यानंतर?
4: पोटात लिंबू पाहिजे, अन्न आत जाते ना अंगाच्या, तर तेव्हा तिथे जर लिंबू असेल, आंबट असेल, तर लोह लागत जाते. मग आधी खा नंतर खा. नंबर एक, 4 वस्तू लागतात. लोह, दुसरं लागतंय B12 जीवनसत्व, ते फक्त दह्यामध्ये आहे. तर वाटीभर दही रोज खाल्लं पाहिजे. चहा काळी प्या. जगात सगळ्यात जास्त दूध भारतात होते आणि सगळ्यात जास्त B12 भारतात कमी आहे. मेंदूला B12 लागते, केस वाढतात, नखं वाढतात, पेशी रोज बदलतात, त्याला B12 आणि फोलिक जीवनसत्व लागतात, सगळ्यामध्ये कमी आहेत. म्हणून प्रत्येकाने दही खावं. जगाच्या 2 वाट्या आहेत, दही खाणारे आणि न खाणारे. दही खाणारे सुखी आहेत. संस्कृत श्लोक आहे, जेवल्यावर ताक पितो त्याला डॉक्टर लागत नाही.
3: बर,
4: म्हणजे निरोगी. तर आपण चहा बंद करून ताक दिलं पाहिजे पाहुण्याला, त्याचं आयुष्य वाढवलं पाहिजे.
3: बर, म्हणजे चहा जसं तुम्ही सांगितलं की ब्लॅक टी पिला पाहिजे, म्हणजे काळा चहा घेतला
4: पहिले, चहाच नाही पिला पाहिजे. महाराष्ट्र 50,000 कोटी रुपयाची चहा पत्ती आसाममधनं दरवर्षी आणतो आणि आमचे शेतकरी उपाशी मरतात. आम्ही जर ताक पिलं तर महाराष्ट्रात दही दुग्ध अजून वाढेल आणि शेतकरी जगेल. आणि चहा विष आहे, जास्त चहाने धडधड होते, रक्तदाब वाढतो, मेंदू खराब होतो, चिडचिड होते, झोप खराब होते, गाढ झोप खराब होते, ते कळत नाही, मग दुसऱ्या दिवशी सुस्त वाटते, मग पुन्हा चहा पितो. आणि मुलांचं शिक्षण खराब होते, स्मरणशक्ती खराब होते, गाढ झोप खराब झाल्या मुले आणि त्यांना कळत नाही. तर मुलांना चहा, मी लग्न होईपर्यंत चहा नव्हता पिला, माझं काय बिघडलं नाही.
3: लग्न झाल्यावर पिला,
4: तेच मित्रामित्रामध्ये पिला, मी लग्नाशी काही संबंध नाही म्हणून सांगितलं. तर चहाची गरजच नाही ना.
3: बरोबर,
4: तर चहाच्या जागी ताक आणि बिस्किटच्या जागी फळं द्यायला पाहिजे. याचं कारण असं की दर दुसऱ्या माणसाचं पोट आलाय, अर्धा कप चहा दोस्तीत पिलेला किंवा 3 बिस्किटं असं रोज एकदा पिलं तर महिन्याला 1.5 वजन वाढते.
3: बर,
4: असे रोज 4 पिले, 4 दोस्त भेटले तर दरमहा 1 किलो वजन वाढते. मग तुम्ही जर सामाजिक माणूस असाल, पत्रकार असाल, नेता असाल, जो मित्रमंडळीवाला असाल, तर सोबत्यासोबत घोटघोट चहा पिऊन तुम्ही दर महिन्याला वजन वाढते. आणि 1 किलो वजन वाढलं का दोन्ही रक्तदाब वाढतो. आणि वाढलेलं वजन हे साखरेचं पोतच असते, साखरेच्या कणाने चरबी बनते जी की विष आहे. चरबी पोटामध्ये यकृत आणि स्प्लीन म्हणतात पाणथळे पॅनक्रियास स्वादुपिंड याला जखम करते म्हणून साखरेचा आजार मधुमेह होतो. तर भारताच्या जाडेपणाचा आजार बघा, आधी माणूस चहा बिस्किट खातो न कळत जाड होतो, जाड झाल्यावर त्याला रक्तदाब वाढतो, त्याला साखर होते, त्याचं हृदय खराब होते, त्याचा मेंदू खराब होतो, त्याला रक्त कॅन्सर होतो आणि तो मरतो. म्हणजे मरणाचे कारण अलग अलग आहे, मूळ कारण जाडेपण आहे, त्याचं मूळ कारण जादा अर्धा कप चहा बिस्किट फरसाणाची उडा आहे. म्हणून चहा बिस्किट बंद करा, त्या जागी ताक आणि फळं खा, म्हणजे शेतकऱ्याच्याकडे जाईल, आपल्याला उत्तम खाणं मिळेल. यातून जे जीवनसत्व मिळतात त्यांनी रक्त बनते आणि शरीराच्या पेशी बनतात.
5: बरं,
4: रक्त बनायला चार गोष्टी लागतात. एक लोह सांगितलं, दुसरं सांगितलं B12 जे फक्त मांसाहारात आहे. हप्त्याला एकदा मांस खातो तो मांसाहारी नाही, तो शाकाहारी. म्हणजे आपण भारत शाकाहारीच आहे. B12 कमी आहे, पायात गोळे येतात, मेंदू खराब होतो. मेंदूची काही पण तक्रार आली तर B12 डॉक्टर देतात, कारण B12 कमीने ते होते. तर आपल्याला सगळ्यांना त्रास आहे, कोणाला गोळे येतात, कोणाला काय होतं, तर B12 घ्या. कसं घ्या? दही खा पाठीवर रोज, आणि पाहुण्याला पण द्या, आणि ताक प्या, आणि फळं द्या. फळात फोलिक ऍसिड B12 वगैरे मिळतं. लोह बनायला फोलिक ऍसिड लागतं जे झाडाच्या पानात असतं. म्हणून प्रत्येक अर्धा घास भाजी कोशिंबीर पाहिजे. आम्ही ताटभर भात खातो ना, शिजवलेला खातो, म्हणून पोट जाडून लवकर मरतो.
5: बरं, कोशिंबीर सकाळी खाल्ली पाहिजे का संध्याकाळी दुपारी, याचं काही आहे?
4: नाही, चांगला जगायचा नियम सांगतो. एक, भूक लागली तर खा, हा जागतिक नियम आहे.
5: जसं की तुम्ही तुमच्या त्या टी शर्ट वर अगदी सगळे संदेशच दिले, हे तुम्ही सतत वापरता का?
4: हो, हाच वापरतो. कारण आहे 150 कोटी भारतीयांना बरोबर जेवायचं माहित नाही, म्हणून आजारी आहेत. मूळ आजार आनाडीपणा आहे. तर कोणाकोणाला सांगावं शर्टवर छापलं, सगळे माझा पुढून मागून फोटो काढतात आणि करतात. तर तो जेवायचा नियम माहित नाही हा आजार आहे, तो असा दुरुस्त करूया. एक, भूक लागली तर खा. दोन, अर्धी भूक खा. पोटभर खाणारा अर्धा जगतो, अर्ध पोटी राहणारा 100 वर्ष. जे खाईल त्याचे 4 वाटे करा. 2 वाटे भाजी कोशिंबीर, यातून जीवनसत्व मिळतात. मग पेशी वाढायला लागतात, जगायलाच लागतात, त्याच्याशिवाय जगू नाही शकत. ते कमी म्हणून आपल्याला टॉनिक घ्यायला लागते. भारत 50,000 कोटी रुपयाचा टॉनिक दरवर्षी खातो. दर 3रा वर्ष टॉनिक असते. आम्ही जर अर्धा खास भाजी कोशिंबीर खाल्ली तर आम्हाला टॉनिकची गरज नाही. म्हणजे 50,000 कोटी रुपये वाचले, किंवा औषधाचा दर 3रा रुपया वाचला दर महिन्याला प्रत्येकाचा. सो अर्धा खास भाजी कोशिंबीर पाहिजे, आणि याने पोट साफ होते. पोट साफ होत नाही हा जगातला सगळ्यात मोठा आजार आहे. तर तो भाजी कोशिंबीर मध्ये ज्या शिरा असतात, रेषा असतात, ज्या पचत नाहीत, त्यांनी शी होते. पण आपल्या अंगामध्ये आपल्याला जगायला जरुरी असलेले बारीक जीवजंतू अंगभर आहेत, चामडीवर आहे, पोटात आहेत, त्यांना त्या रेषा लागतात, शिरा लागतात. म्हणजे न पचणाऱ्या गोष्टी, झाडाचे पानं, शिरा, सालं, तर ते खाल्लं पाहिजे. अर्धा खास भाजी कोशिंबीर कराच करा. हा महाराष्ट्राचा मोठा आजार आहे, भारताचा.
5: बर,
4: पहिले आम्ही 1 कोटी वर्ष कच्चं खाऊन जगलो. 10,000 वर्षापूर्वी स्वयंपाक सुरू झाला. आता उंट कसं मालकाला बाहेर काढतो तंबूतून, तसं शिजवलेल्या अन्नाने कच्चं अन्न बाहेर काढलं. म्हणजे चमच्यावर कोशिंबीर नाही खाल्ली पाहिजे.
5: बरोबर,
4: अर्धा घास भाजी कोशिंबीर फळाचा पाहिजे. सो मूळ नियम काय होता? भूक लागली तर खा, अर्ध पोट खा, अर्ध जेवल्यावर भूक राहिली पाहिजे. जे खाईल त्याचे 4 वाटे करा. 2 वाटे भाजी कोशिंबीर, 1 वाटा डाळ किंवा मांसाहार, आणि 1 वाटा भात किंवा पोळी. आम्ही ताटभर भात पोळी खाल्ल्याने पोट आलाय. हे झालं खाण्याबद्दल. मग यांच्यानंतर ते भाजी लोखंडाच्या कडेत करा आणि दही घ्या. हे झालं. आणि नंतर विड्याचं पान खा, त्यात चुना आहे ना, त्याने हाडं बळकट होतात. दर दुसऱ्या माणसाला लोह कमी आहे, पण त्यापेक्षा जास्त लोकांना चुना कमी आहे असा अभ्यास आहे. हैदराबादला राष्ट्रीय आहार संस्था आहे, त्यांचे अभ्यास आहे.
5: म्हणजे रोज विड्याचं पान खाल्लं पाहिजे.
4: हो, घरचं खाल्लं पाहिजे.
5: घरचं
4: विड्याचं पान खाल्लं पाहिजे.
5: बरोबर,
4: त्यातला जो पान असते त्याने जीवनसत्व मिळते. शोपीने वगैरे पोट साफ होते, गॅस होत नाही, अन्न पचते, आणि चुन्याने हाडं वळतं.
5: बरं, दही खायचं किंवा ताक खायचं ज्याला कफ प्रवृत्ती आहे अशा लोकांनी ते खावं का?
4: सांगतो, पहिले मी हे पूर्ण करतो. रक्त म्हणून द्या ना पहिले.
5: बरोबर,
4: रक्त बनायला काय लागतं? लोखंड लागतं, B12 लागतं, आणि फोलिक ऍसिड जीवनसत्व लागतात. ते पान आणि भाजी कोशिंबीर मिळतात. बरोबर, तर हे पूर्ण केलं पाहिजे. मग जास्त खाल्ल्याने जाड होतो. मग ज्याला जाड व्हायचं नसेल त्यांनी भात आणि पोळी खायचे नाही, आणि प्रश्न विचारायचे नाही. भात पोळीच्या जागी त्यांनी भाजी कोशिंबीर खायची. म्हणजे अर्धीच भूक खायचं, पण त्यातले 3 वाटे भाजी कोशिंबीर आणि 1 वाटी डाळ. एवढं
5: पोळीला भाकरीत रिप्लेस करू शकतो?
4: पोळी भाकरी नाही. बघा, गवत आहे ना, त्याचे प्रकार आहेत. एकाला म्हणतात गवत, एकाला म्हणतात तांदूळ, एकाला म्हणतात गहू, एकाला म्हणतात ज्वारी, एकाला म्हणतात बाजरी, एकाला म्हणतात ऊस. एकाला म्हणतात बाकी जाऊ द्या एवढं बांबू गवत आहे बरं का, याचे दाणे आपण खातो त्या सगळी साखर आहे, उसाच्या रसाची साखर आहे ना त्याच्याच गहू तांदूळाचे दाणे होतात, ते अलग अलग जोडले असतात, जिभेला गोड लागत नाही पण ते एकच आहे. तर ज्यादा साखरेने मधुमेह होतो आणि पोट जाड होते, तर अर्धपोटी ज्याला वजन कमी करायचं आहे त्यांनी गहू तांदूळ बटाटा साबुदाणा साखर पाच वस्तू खाऊ नये. त्याच्या जागी भाजी कोशिंबीर खावे, चहा साखर गुळ घरात नको, फक्त तुम्ही सणाला वापरा. अजून पण आहे साखर दाताला चिटकते, त्याने दात किडतो, सगळ्याचे दात किडले आहेत, किडक्या दाताचा वाघ उपाशी मरते, आम्ही सगळे लवकर मरतो. तर घरातलं साखर बाद करा, साखर फक्त सणाला ती हत्तीवरून वाटा पण घरात साखर नाही पाहिजे. पूर्वी कसं होतं की वा लाडू चिवडा दिवाळी लावायचा ना, आता 12 महिने दिवाळी चालू आहे
5: बरोबर.
4: तर हाच अति खाणे हा आजार आहे. तुम्ही सांगतात आम्ही मांसाहारी, तुम्ही सांगतात आम्ही शाकाहारी, नाही नाही आम्ही बियाहारी आहे. गव्हाच्या बिया, तांदुळाच्या बिया, डाळीच्या बिया, याच्यामध्ये झाडांनी सगळी साखर जमा केलेली आहे. तर आम्ही 100 पट जास्त साखर असलेलं बिया खातो. आम्ही बिहारी आहे, बिहारी तुम्ही मराठी आहे की नाही, तुम्ही बिहारी आहे, बियाहारी बिहारी आहे. तर ज्याला पोट सगळ्यांनी अर्धा घास भाजी कोशी शाकाहारी, शाखा म्हणजे काढी पान फळं फुलं, बिया नाही सगळं हे खाल्लं ना तर आपल्याला आयुष्य जास्त आहे. ज्याला दही पटत नाही तरी खाऊ नये, पण दही खातो त्याचं भलं आहे.
5: आणि ते 12 महिने खाल्लं पाहिजे.
4: हो म्हणजे आपल्या जगाला रोज लागते त्याला जीवनसत्व म्हणतात, तर दही रोज खाल्लं पाहिजे. वाटीभर सकाळी खाणं संध्याकाळी पण ताक प्या ना, आयुर्वेद सांगतो ताक प्या म्हणून. तुम्ही ज्याला पसंत नाही तरी खाऊ नये.
5: अच्छा, तेच मी त्याचमुळे किंवा काही कफ प्रवृत्ती असतात
4: त्यांना सोडून त्यांना 90% लोकांना चालते. हा अजून आहे, आम्ही सगळ्यात जास्त लोक रक्तदाबाने मरतात आणि ते मिठाने वाढते. आणि आम्ही किती मीठ खातात तर एका माणसाला 1 ग्राम मीठ चालते. किती?
5: 1 ग्राम.
4: हा
5: दिवसभरात.
4: हा एका वेळा समजा 3 ग्राम चालते
5: बर,
4: पण 5 च्या वर नको. आणि आम्ही 10-20 खातो. आपला 1 चमचा असतो ना चहाचा छोटा चमचा
5: 5 ग्राम
4: मीठ असते
5: बर.
4: हा तर जेवढे कुटुंब आहेत ना, 4 माणसं आहे ना, 4 चमचे मीठ काढून घ्या. दिवसभर तेवढा चालला पाहिजे. त्यात लोणचं पण आलं, त्यात पापड पण आला, त्यात चिवड्यातलं पण आलं. किंवा मग तुम्ही लोणचं पापड तुम्हाला एवढं म्हणत ते तर एका वेळा भाकरी करतात त्याच्यामध्येच एवढं टाकतात, भाजीत टाकतात, वरण टाकतात, सगळ्या सवय झाली म्हणून. पण कोणी प्राणी मीठ नाही खात. समुद्राचं पाणी सुकवून कोण खातो? कोणी
5: नाही.
4: समुद्राच्या पाण्यात प्राणी नाही जगत.
5: बरोबर.
4: त्यात 3.5% मीठ आहे आणि आपण एवढं मीठ खातो. मीठ भाताचं मूळ मरणाचं कारण आहे आज जास्त मीठ. तर 10-20 ग्राम मीठ खातो म्हणून स्वयंपाकघरात मीठ नको, साखर पण नको.
5: बरं, मग दुसरं असं
4: ज्याला पाहिजे त्यांनी वरून चिमटीभर मीठ घ्यावं.
5: बरं, मीठ आहे पण मिठाबरोबरच आपण सेंदेव मीठ हा एक प्रकार आहे
4: देखा, पण पांढरं मीठ खाऊ नका.
5: बरं, रिप्लेस आपण ते करू शकतो.
4: आपण थोडंसं करू, वरून घ्या ना मीठ तुम्ही, स्वयंपाकात टाकू नका. वरून चिमटीभर घेणार की नाही, चमच्याभर नाही घ्यायचं, हा फरक आहे.
5: आता दुसरं आहे की बालकांचा आहार. काही बालकांमध्ये आपण पाहतो की मेद खूप वाढतो. काही
4: मी सांगतो तुम्हाला, बघा मुलाचं वजन जन्माला 3.3 किलो पाहिजे.
5: बरं, 3.3 किलो.
4: हा, आणि आमच्याकडे सांगते सगळेच लेकर लहान की नाही, आणि अडीच जण बरं आहे म्हणतात. आम्ही पाहिलंच नाही वर, आम्ही चांगलं पाहिलं नाही म्हणजे आम्ही काय केलं, वर पास करतो 30% 100 पैकी 100 गुण पाहिजे की नाही बरोबर, म्हणजे आम्ही 30 पास करतो आणि 30 खाली 20 ला वर पास करून देतो. तर 2.5 किलो म्हणजे वर पास आहे.
5: बर,
4: पण वर पासची सवय झाली आम्हाला. तर मुलगा 3.3 किलोला व्हायला मुलगी 18 वर्षाच्या वर पाहिजे. तिचं जो बाळाचा पिशवी असते ना, बाळ बनण्याची पिशवी, तीच बारकी असते. बारक्या पिशवीत मोठं बाळ कसं होणार, हे झालं एक. दुसरं, तिचा डावा दंड असतो ना त्याचा मधोमध घेर मोजायचा, तो 24 सेंटीमीटर पाहिजे.
5: बर,
4: तर ती 3.3 किलोचं बाळ होऊ शकते तिला. तो असतो लहान बारकी असेल ना, विहिरीत नाही तर बादलीत कुठून येणार.
5: बरोबर.
4: तर म्हणून समजा आता मुला मुलीची साखरपुडा लग्न ठरलं, मुलगी बारीक आहे तर सोपं आहे, खिशामध्ये खाऊ ठेवायचं. मी तुम्हाला सांगितलं 1/2 कप चहा ज्यादा पिली 4 वेळा तर 1 किलो वजन दर महिन्याला वाढते ना. तर त्या जिचं मुलीचं लाड करायचे, तिला ओटी भरायची चने शेंगदाणे खाऊ काय पण खा, तर तिचं वजन वाढते. 24 झाले की लग्न करून घ्यायचं. तर तुमच्याकडे 3.5 किलो 3 किलो 300 ग्रामचं बाळ आहे. हे झालं एक काम. किंवा लग्नामध्ये तिला ओटी भरतात ना, तर तिला एक पिशवी द्यायची, त्यात तिला चने शेंगदाण्याची ओटी भरतील, सांगायला ही पिशवी रिकामी नाही झाली पाहिजे, तू दिवसभर खा, तरी 100 दिवसात अंगात भरणार आणि मग तुमच्याकडे चांगला नातू येणार. आईला ना लेकरू पोटात असते ना, तर 6 महिन्याचं झालं लेकरू तोपर्यंत अर्धाच किलोच असते. आईच्या पोटामध्ये बाळ असतो ना, त्याला 6 महिने अन्न खूप नाही लागत, 6 महिने ते 9 महिने शेवटच्या 3 महिन्यात लागते. तर त्या 6 महिन्यात तिने खाल्लं भर, तिला भूक लागते, देव लावतो, तर तिला खायला कमी नाही पडली ना घरात, तर तिला बाळ चांगलं होतं. पण हे पुढे अडचण आहे, जन्माला 10 लेकरं जन्माला आले ना, तसं ना 2-3 चांगले असतात,
5: बरोबर,
4: काही काय चांगले, काही बारके असतात, पण 10 दुसऱ्या वाढदिवसाला 10 पैकी 9 मराठी मुलं बारके आहेत. हा 2020 अभ्यास आजचा, ते उंचीने कमी आहेत, ते बारके आहेत, म्हणजे मेंदू पण लहान आहे, म्हणजे आई खुरडलेले आहेत, उंची वजन, आयुष्य पण कमी झालं. तर हे कसं का होतंय की पोटात ना बाळ आला की रडतो ना, आता लेकरू रडला, आता आपण काय म्हणतो, अरे तो रडतो त्याला दुधाला लाव, उपाशी असेल, है ना, आपण काय सांगतो,
5: बरोबर,
4: भूक लागली असेल, तर लेकरू आईच्या पोटात येऊन रडतो ना, त्याला दुधाला लावा. तर आता काय करतात, ओलाच बाळ, बाळांनी पोटात आलेला तो ओला असतो आईच्या पोटात, तर त्याला दुधाला लावतात, तो चुटू चुटू दूध पितो, मग झोपून जातो.
5: बरोबर,
4: पोटात आल्या आल्या पहिले दूध पिला पाहिजे आणि त्याला 2 वर्ष आईपाशी ठेवला पाहिजे, म्हणजे लांब नाही, त्याला तोंड उघडलं का दूध मिळालं पाहिजे रडायच्या आधी, तर खूप मरण कमी होईल. कारण काय होतं, लेकरू छोटा असतो ना, तो लांब ठेवला असतो, त्याच्यात रडायची पण ताकद नसते, मग तो जर रडला नाही दुधाला, आईच्या लक्षात नाही येत, तर तो उपाशी राहिला ना, तर रक्ताची साखर कमी होते आणि मेंदू खराब होतो, मग त्यांना कोणाला चष्मा लागतो, कोणाला आकडी येते, बुद्धी चालत नाही, शाळेमध्ये गणित येत नाही, अभ्यासाला कमी पडतो, मागे पडतो, आणि हा बदली नाही करता येत नंतर. म्हणून सोपा नियम काय, की पोटात नाले की दुधाला लावा आणि आईच्या बाजूलाच ठेवा, तोंड उघडलं का दूध भेटलं पाहिजे, तर खूप बाळाचे आजार पण मरण याने कमी होईल.
5: बरोबर,
4: 6 महिने आईने दुधात फक्त आईचं दूध पाजायचं, मग पहिले आई 3 महिन्याला कामाला जायची, कामाला जाणारी बाई,
5: बरोबर,
4: 6 महिने सुट्टी नव्हती, तर मी आणि माझ्या बायकोने 30 वर्ष काम करून आता कायदा करून केला, म्हणजे आम्ही विनंती केली, सरकारने कायदा केला की नोकरी करणाऱ्या बाईला 6 महिन्याची रजा भेटली पाहिजे, तर तो कायदा झाला आहे. मग हा विषय एवढा महत्वाचा आहे की सरकारने कायदा केला तर घरच्या बाईने तर पाजलं पाहिजे की नाही,
5: बरोबर,
4: म्हणजे प्रत्येकाने 6 महिने पाजलं पाहिजे. पण ज्या दिवशी आईला वाटेल की माझं दूध कमी आहे, त्या दिवशी त्याला मांडीवर बसवायचा, त्याला घरातला 9 वरणभात ओठाला लावायचा, तो चाटून खातो, 2 महिन्यापासून चाटून खातो. मी 70 वर्षाचा आहे, 2 लाख मुलं मी मोठे गेले, अनुभवाने सांगत आहे की 2 वर्ष 1.5-2 महिन्यापासून मुलं मांडीवरच बसवले, त्याला ओठाला जर अन्न लावलं तर चाटून खातात. एक बाळंतीन माझ्याकडे बाळ, एक अशी बाळ घेऊन आली, 1.5 किलोचं बाळ, 1.5 महिन्याचं बाळ, हां, ती म्हणे याची आई बाळंतपणात मेली आणि मी भांडेगावून, मला जेवायला नाही, याला मी वाटीवर दुधात पेलावर पाणी टाकते आणि पाजते. तर मी म्हणतो तू आला त्या माझ्या दवाखान्यात रोज शिरा होतो, बाळकृष्णाचा नैवेद्य, आमचा देव बाळकृष्ण आहे, रोज 2 पूजा नैवेद्य होतो, सगळ्यांना प्रसाद मिळतो, कोणी उपाशी नाही, लेकरं शिरा खायला येतात, माझ्याकडे नाही येत, पण त्याला आम्ही शिरा लावला ना, तर 1.5 महिन्याच्या लेकरांनी चाटून खाल्ला. मग तिला म्हटलं आतापासून रोज घरातला, तुझ्या घरातला वरणभात जे काय तेल तूप असेल तुझ्या ते टाक, टमाट्याचा रस टाक, जे घरातलं तू खाते ते त्याला मऊ करून लाव. तू आता बीकॉम करत आहे पोरगा, 1.5 किलोचा लेकरू, त्यांच्या घरी जेवायला नव्हतं. तर महाराष्ट्र भारतभर काय चुकतंय, आईचं दूध कमी पडलं ना की भाताचं पाणी, डाळीचं पाणी पाजतात, दूध पाजतात. लेकराचं अन्न चमच्यात घ्या, त्याला आडवा करा, ते जर खाली सांडलं तर पाणी जास्त आहे, त्याने उपासमार होते, त्याने मेंदू लहान होतो, त्याने उंची लहान होते, त्याने लेकरू बारीक होते, आणि हे आयुष्यभरात बदलत नाही, पूर्ण नाही बदलू शकत. तर 6 महिने ते घरचं जेवण वाढदिवसाला खातो, या 6 महिन्याचा वाटोळा होते आपल्याकडे. तर आपण हे सगळ्यांना सांगू आणि भारत चांगला करू.
5: बरोबर,
4: हा, मारुतीची शेपटी पेटली, त्यांनी लंका पेटवली, तुम्ही आता हे ऐकलं, हे सगळ्या गावाला सांगा, आपला गाव पेटवून द्या, गाव चांगलं करू.
5: निश्चितच आपले ऐकणारे श्रोते त्याचं चिंतन मनन करतील. दुसरा एक म्हणजे बुटकेपणा, हा एक फार मोठा आजार म्हणू का मला त्याला सांगता येणार नाही, पण मुलं छोटी फार हो, म्हणजे आमच्या वेळेस किंवा तुमच्या वेळेस पण आपण बघितलं की अगदी 7वीमध्ये ताड सारखा दिसायचा, म्हणजे हापचड्डीवर पोरं असायची, पण आताची मुलं 10वीत जरी असले तर साधं मिसरूड पण फुटलेलं नसतं किंवा कुपोषित दिसतात, याचं कारण काय
4: सांगतो बघा. पहिले जर 2 वर्षाला जे बारके आहेत ना, 2 वर्षाला उंची मोजायची, ती मोठेपणे दुप्पट होते. तुम्ही 2 वर्षाला 3 फूट असाल तर तुम्ही लग्नाला 6 फूट असतात. तुम्ही लग्नाला दोन वर्षाला 2 फूट असाल तर तुम्ही लग्नाला 4 फूट असतात. तो खरा आजार पहिल्या 2 वर्षाचा आहे पहिले.
5: बर
4: हां. नंतर 1 ते 8 वर्ष मुलं नीट आहे का? पहिल्या वर्षी 3 किलो पाहिजे समजा, तो तिप्पट होतो. म्हणजे दुसऱ्या वाढदिवसाला 9-10 किलो पाहिजे पहिल्या वाढदिवसाला, तो आमचा नसतो. ठीक आहे, असू द्या. 1 वर्षापासून 8 वर्षापर्यंत दरवर्षी मुलं मुली वर्षाला 2 किलो वजन, 3 किलो आणि 2 इंच उंची वाढायला पाहिजे. किती? 2 किलो वजन, 2 सोपं आहे ना, 2 किलो वजन, 2 इंच उंची 8 वर्षापर्यंत. पण 8 वर्षापासून 16 वर्षापर्यंत मुलं वयात येतात, दुप्पट गतीने वाढतात. म्हणजे वर्षाला 4 किलो, 6 किलो आणि उंची 4-6 इंच अशी 18 वर्षापर्यंत वाढते. मग यावेळा खूप भूक लागते, तेवढं भेटत नाही,
5: बर
4: खुरटतात. तर म्हणून काय केलं पाहिजे, 8 ते 18 म्हणजे 18 वर्षापर्यंत मुलाचा खिसा खाऊनही भरलेला पाहिजे. मग हवा मागायला लागत नाही, पाणी मागायला लागत नाही, मग खाऊ अन्न भूक आईला मागायला लागते ना. आई लाडू करते, गरीबी असते ना, वर ठेवून देते. लेकराला चोरायला लागते, बाळकृष्णाला लोणी चोरायला लागलं. लेकरासाठी करतो ना, खाली ठेवून द्या. आम्ही सरकारला सांगितलं खाऊ कोपरा करा, सरकारने केला अंगणवाडी.
5: हो,
4: कोपऱ्यामध्ये प्लास्टिक भरणीत खाऊ ठेवतात, लेकरं जातात आपल्या हाताने घेऊन खातात. दर महिन्याला वजन वाढते, ते बारकेपणाच्या श्रेणी आहेत 3-4-2. पण 4 म्हणजे सगळ्यात खराब. मग 4-3 होतं, 3-2 होतं, 2-1 होते, 1-0 होते, चांगला होतं. म्हणजे 1-1 महिन्यात मुलं चांगले होतात, नुसत्या खाऊच्या डब्यान होतात. सो घरात कोपऱ्यात खाऊचा कोपरा, खिशात खाऊ, एखादी प्लास्टिकची पिशवी दिसणारी त्यात खाऊ, लेकराला देऊन टाका. बाळंतिणीची ओटी भरा खाऊ नये, तिला पण भेटलं, तिने 5 ते 8 वेळे खाल्लं पाहिजे. 5 ते 8 वेळे जी बाई बाळंतीण खाते ना, तिचं दूध कमी नाही होत.
5: बर
4: हा, तिला 1/2 शेर दूध पाजायला लागते लेकराला, ती शिजते ना. आणि ती समजा तिला टाइमच नाही, समजा 30 काम घर चालवते ना, तर तिला स्वतःला जेवायला टाइम नाही. लेकराला पाजा, भांडे कुंडी जे काय तिचं असेल, तर तिला बसते, पाजतानाच बसते ती. तर तेवढ्या वेळा तिने खाल्लं पाहिजे. तर 5 ते 8 वेळा जी आई खाते, खातेवेळी 5 ते तिचं वजन कमी होत नाही, तिचं दूध 2 वर्ष कमी होत नाही, हे अनुभवाने सांगतो.
5: बरोबर. पण सर, काही आईंचं म्हणणं असं असतं की माझं लेकरू बाळ जेवतच नाही.
4: बरोबर ना,
5: फार टाळतात. म्हणजे इव्हन शाळेमध्ये दिलेला टिफिन सुद्धा रिकामा येतो.
4: सहमत आहे. पहिला नियम काय, भूक लागली तर खा. सगळ्यांनी विचार करा, तुम्हाला कधी भूक लागली? आम्हाला आयुष्यात कधीच भूक नाही लागली. आम्ही सकाळी उठला की उठलो म्हणून चहा पितो. चहा कशाला पिला? तुम्हाला भूक नाही लागली ना, चहामध्ये साखर आहे की नाही? चहा कशाला लागतो तुम्हाला? नाहीच लागला पाहिजे. भूक लागली काय? नाही, भूक लागली तर खा. आता काय जेवले? 10 वाजले म्हणून. आता का चहा पिला? 2 वाजले. आता का चहा पिला? 4 वाजले. आता का चहा पिला? अरे
5: बरोबर, हे असतं माझा जेवणाचा टाइम 10 आहे.
4: भूक लागलीच नाही तुम्हाला?
5: नाही.
4: तर लेकराला भूकच नाही लागत. आमच्याकडे असे गोलगोल लेकरं घेऊन येतात, हा जेवत नाही म्हणून सांगतात. आम्ही सांगतो भाई तुला देव प्रसन्न नाही, तो हवेवरच जगतो ना. लोभ असतो ना लोभ. त्यामुळे माझा लेकरू खातो अशी म्हणणारी आईच नाहीये, आजी पण नाही. तिला वाटतं माझा लेकरू कमीच खा. लोभ असतो लेकरूनी जावयाने, त्या जावयाचं पोट फुटायला लागतं, ते म्हणतात माझा जावया जेवत अजून खा म्हणतात. सो सोपं आहे. थोडा तुकाराम महाराज म्हणतात, मनावर मनाला ताबा पाहिजे.
5: बरोबर.
4: काय म्हणतात, सगळा मूळ मनात. ते खरंच आहे बरं का? आम्ही का खातो? वडा दिसला, समोसा दिसला, पाहुण्याने काय, ते मनाने खातो, भूकेने नाही खात. तो भूकेने ते काय सांगतात की बाबा विमानतळाला जातो, तर तो आता डिमार्ट दुकानामध्ये चौकीदार असतो तो तपासणार ना, तो म्हणतात तोंडाला चौकीदार लावा. काय म्हणतात, जीभ चौकीदार आहे बरं, नाचलेला खात नाही, तिखट कडू आहे ना, घाण वासाला खाणं चौकीदार आहे बरं, घाण वासाला खात नाही, खराब वाटलं खात नाही. तर तुम्ही 2 प्रकारे चौकीदार लावा. एक म्हणजे काय, की जरुरी तरच खा, चांगलं खा म्हणजे घरचं खा, जरुरी तरच खा आणि कमी खा. मनाला उलट आहे की बोलायच्या आधी विचार करा, तोंडात मनात बोला, मग चांगलं असेल तरच बोला. असे 2 चौकीदार लावा, असं डॉक्टर बाहेकर म्हणून बुलढाणाला मोठे संत आहेत, ते सांगतात.
5: बर,
4: चांगली आयडिया,
5: खूप सुंदर आयडिया आहे. आता हे झालं बालकांचं, आता मोठ्यांच्या आजाराकडे आपण वळूया. जसं की तुम्ही सांगितलं की प्रत्येक एका माणसामागे पोट वर आलेले आहेत आणि जाड किंवा त्याच्यामुळेच सगळ्या आजारांचं कारणच हे पोट होतं किंवा वजन होतं. आता मोठ्यांच्या आजारावर तुम्ही त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, त्याबद्दल थोडं सांग. जसं तुम्ही सांगितलं की चहाचं सांगितलं, बिस्किट सांगितलं, मग त्याऐवजी चहाच्या ऐवजी काही लोक कॉफी रिप्लेस करतात, जसं मला वाटतं की नाही आपण कॉफी पिली पाहिजे, तर ह्याच्यामध्ये काही फरक पडतो?
4: सांगतो ना, 2 कामं करा. आपण सगळे देवपोळे आहेत, बघा वारकऱ्याचं पोट नाही दिसत तर वारकरी व्हा, विठोबा ठेवा घरात. विठोबा नेहमी उभा असतो, हात कमरेवर आहे, कमर बारीक आहे विठोबा रुक्माईची. तर विठोबा रुक्माई सारख्या शंभर देव करा घरात ठेवा. तुझ्या फोनचा फोटो विठोबा रुक्माईचा करा आणि 100 वर्ष चांगले राहा. वारकरी रोज 15 किलोमीटर चालतात, त्यांचं पोट येतच नाही. तो रोज 15 किलोमीटर चाला, 10 किलोमीटर चाला, 5 किलोमीटर, सगळे कामं स्वतः करा. आता साहेब लोक पाणी आणायला माणूस पाठवतात, ते म्हणजे उपकार करतात की सुसू करायला माणूस नाही पाठवत.
5: बरोबर.
4: साहेब हा आजार आहे, साहेब रोग आहे. तर आपले आपले कामं करा, कष्ट करा. जो कष्ट करतो ना तो बारीक राहतो, त्याला यमराजाला दिसत नाही तो, पोट दिसते यमराजाला. पोट दिसलं म्हणजे शेवटचे 20 वर्ष सुरू झाले. नाटकाच्या 3 घंटा असतात, आपल्या 3 घंटा आहेत. पहिली घंटा पोट दिसणं, त्या दिवशीच रक्तदाब आणि साखर असते. दुसरी म्हणजे कळणं की आजारी आहे, ते उशिरा कळते, 7-10 वर्षांनी कळते, 20-15 उशिरा कळते. तिसरं म्हणजे घंटी, तिसरी घंटी वाजत नाही आपोआप. पण हे सुरू केव्हा होते, तर हे शाळेमध्ये सुरू होते.
5: बर, याचे बी शाळेमधून लावले जातो?
4: नाही नाही, शाळेत दोष नाही. मुलं घरी असतात ना, शाळेत न 6 वर्षाखालचा मुलगा बसलेला मुलगा दाखवा, 100 रुपये मिळवा. तो दिवसभर खेळतो की नाही, तो थकतो काय, मामाला काय धाड पडली. शाळेमध्ये गेले काय होतं की ते बसायला लागतात, म्हणजे हालचाल कमी झाली.
5: बरोबर.
4: आणि मग खाणं वाढते. कसं खाणं वाढते? आई म्हणते म्हणजे अलग अलग आहे बरं, पुण्या बांधवाला खायला नाही मिळत.
5: बरोबर.
4: पाची बोट सारखे नाही.
5: बरोबर.
4: काही घरी दोनदा जेवायला नाही, त्यांचे मुलं उपाशी शाळेत येतात.
5: बरोबर.
4: म्हणून त्यांना जो मधला डबा असतो ना, तसं शाळेच्या सुरुवातीचा डबा खाऊ पाहिजे, किंवा त्याने शेंगदाणे खिशात पाहिजे. लेकर उपाशी जे आले ते 12 वाजेपर्यंत उपाशी राहतात, तर डोक्यात कमी जाणार की नाही. तर शाळेमध्ये खाऊ कोपरा पाहिजे, चणे शेंगदाण्याचा, ज्याने पाहिजे त्याने घ्यावं. लेकरं जाम हुशार आहेत, ते उपाशी पोटी असतील तरच खाणार. तुम्ही मीठ सांगता ना, लेकरं खात नाही, तुम्ही समोसा ठेवा, मिठा ठेवा, त्यांना भूक नसेल तर खात नाही. तर शाळेमध्ये एक खाऊ कोपरा पाहिजे, त्यात साधं पाहिजे, चणे शेंगदाणे ठेवा, काही नाही तर डाळ तुमच्या गावचं ठेवा. कच्चे डाळ तांदूळ पण पसतात, कोंबड्या उंदीर मुंग्या सगळं कच्चं खातात की नाही. आपण 1 कोटी वर्ष कच्चं खाल्लं म्हणजे कच्चं ठेवा सांगत नाही आहे मी, फक्त शास्त्र सांगत आहे की कच्चं पण पसते. काहीतरी अन्न मुलांना मागावं लागू नये. तहान कॉलेजमध्ये विद्या मिळते ना, शाळा कॉलेजमध्ये, पण उपाशी पोटी डोक्यात नाही जात. तर तहान लाडू भूक लाडू शाळेच्या प्रवेशद्वाराशी पाहिजे.
5: बरोबर.
4: त्याने पाहिजे त्याने पिशवी घ्यावी, नाही पाहिजे ठेवून द्यावी. तर आता दान काय, दुसरं काय देऊ नका. एक शाळेला मैदान द्या आणि तहान लाडू भूक लाडू द्या.
5: कारण आता वेळ झालेली आहे इथे थांबण्याची. पुढच्या भागामध्ये आपण जे मोठ्या लोकांची आजार, त्याच्यानंतर औषधोपचार जो आहे त्याच्यावर बोलूयात, त्याच्यानंतर जखमा आहेत किंवा खाण्याच्या वाईट पद्धती, गुटखा, तंबाखू, हे ह्या विषयावर आपण पुढच्या भागामध्ये बोलूयात. आता तुमचा निरोप घेतो. नमस्कार.
6: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.
7: FM बँडच्या 107.4 MHz हे पुणे विद्यापीठाचं विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गेले 3 आठवडे आपण गायडन्स फॉर सक्सेसफुल एज्युकेशन ही मालिका ऐकत आहोत. आज या कार्यक्रमाचा 3रा भाग आपण ऐकणार आहोत. आजचं समुपदेशन विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. विषयतज्ञ आहेत श्री डेव्हिड मोहन वायदंडे आणि त्यांच्याशी या कार्यक्रमात चर्चा केलेली आहे श्री दत्त आणि महेश यांनी. मित्रांनो, ऐकूयात या कार्यक्रमाचा भाग 3रा.

0: श्रोते हो आताच आपण गायडन्स फॉर सक्सेसफुल एज्युकेशन या मालिकेचा तिसरा भाग ऐकलात. विषयतज्ञ होते श्री डेव्हिड मोहन वायदंडे आणि त्यांच्याशी या कार्यक्रमात चर्चा केलेली होती महेश आणि श्रीदत्त यांनी. हा कार्यक्रम पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्सवरून प्रसारित केला. मित्रमैत्रिणींनो, या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हास जरूर कळवू शकता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देखील आपण या नंबर्सवरती फोन करा. आमचे फोन नंबर्स आहेत 800 705 9090 आणि 9158857070. आमचे फोन नंबर्स पुन्हा एकदा ऐका 8007059090 आणि 9158857070. श्रोते हो आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: सात पॉइंट चार FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ.

0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: मैत्रिणींनो, उन्हाळ्यानंतर जसा पावसाळा येतच असतो तसंच दुःखानंतर सुखाचीही चाहूल आपल्याला लागतच असते। या मार्गावरच तर आपण सर्व प्रवासी मार्गक्रमण करत असतो। मैत्रिणींनो, बिनपटाची चौकट या पुस्तकाच्या लेखिका इंदुमती जोंधळे यांच्याही बाबतीत थोड्या अधिक फरकाने असेच अनुभव येत होते। कधी दुःखांची तीव्रता अधिक होती तर कधी दुःख विसरायला लावणारे सुखाचे क्षणही होते। मैत्रिणींनो, लेखिकेला अण्णांबरोबर महाराष्ट्रभर फिरण्याचा योग आला। विदर्भातील सेवाग्राम येथे जाऊन बापूकुटी बघता आली। लेखिकेला अण्णांनी बीएडसाठी आपल्याकडे बोलवून घेतले होते खरे, पण देशभर आणीबाणी लागू झाल्यानं त्या दृष्टीनं काहीच हालचाली होत नव्हत्या। पण अण्णांच्या आजारपणात मात्र त्यांची सेवा लेखिकेला करता आली। आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 26वा भाग।
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट। मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट। लेखन इंदुमती जोंधळे। वाचन स्वर सीमा मोघे। निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे। बिनपटाची चौकट।
3: कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला समाज कल्याण खात्याच्या हॉस्टेलमध्ये राहिले। कोल्हापुरात असताना सुट्ट्यांमध्ये तिथल्या छात्रालयात राहण्याची व्यवस्था होती, पण या हॉस्टेलमध्ये तशी काही सोय नव्हती। परीक्षा झाली की सगळ्या मुली आपापल्या गावी जात। पूज्य अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंनी मला परीक्षा होताच वर्ध्याला बोलवून घेतलं। मी प्रथम वर्धा सेवाग्रामात जात होते। सेवाग्राम गांधीजींचं कार्यस्थळ, जास्तीत जास्त मुक्काम सेवाग्रामीच असे। अशा पवित्र ठिकाणी जातोय या कल्पनेनेच मी हुरळून गेले होते। अण्णांनी वर्धा स्टँडवर माणूस पाठवला होता, तिथून मग सेवाग्राम, महात्मा गांधी सेवा संघ, महादेवभाई देसाई भवन इथं पोहोचले। जवळच मेडिकल कॉलेज, मोठं मेडिकल हॉस्पिटल, याच आवारात गांधीजींची मोठी लायब्ररी आणि कार्यालय आहे। 2-4 किलोमीटर अंतरावर सेवाग्राम खेडेगाव आणि त्याला लागूनच सेवाग्राम आश्रम आहे, बापूकुटी। तिथं बा आणि बापूंच्या दैनंदिन सर्व चीजवस्तू काचेत जपून ठेवलेल्या आहेत। मातीचीच जमीन, पण झाडून सारवून स्वच्छ केलेली। प्रार्थनास्थळ, बापू ज्या वृक्षाखाली प्रार्थनेला बसत तो प्रचंड वृक्ष। समोर चोहोबाजूंनी खुंट्या लावून साखळ्या लावून तयार केलेली वालुकामय प्रार्थनेसाठीची जागा। उजव्या बाजूला बाणनी लावलेला बकुळ वृक्ष। सर्व परिसरात मंद बकुळ गंध पसरलेला। प्रवेशद्वारातून आत येतानाच खादी भंडार आणि त्याच्या समोरच पूज्य निर्मलाबेन गांधी म्हणजे गांधीजींची सून यांची कुटी। त्याच सगळी आश्रम व्यवस्था त्यावेळी पाहत होत्या। अतिशय नम्र आणि मातृहृदयाच्या निर्मलाबेन सर्वांनाच आपलंसं करून घेतात, पण कुणी काही चुकलं की फटकारायला, कडक शब्दात सांगायला त्या कमी करत नाहीत। बापूजींनी ज्या कुष्ठरोगी संस्कृत पंडितांची म्हणजे परचुरे शास्त्रींची सेवा केली त्यांची कुटी तिथं आहे। गोशाला, दुग्धालय, शेती, सर्व स्वावलंबनाचे उद्योग इथे चालतात। मोठं रसोडागृहसुद्धा तिथं आहे। साधं पण पौष्टिक अन्न सर्व आश्रमवासियांनी तिथं घ्यायचं असतं। तिथं त्यावेळी मला शिस्त, शांतता, संयम आणि पावित्र्य दिसलं। मनाला शांती आणि समाधान वाटलं। 2-4 दिवसांनंतर अण्णासाहेब मला त्यांच्या कामानिमित्त म्हणून परमधाम आश्रमात घेऊन गेले, जिथे पूज्य विनोबाजींचं वास्तव्य होतं। लहान असताना 4th पर्यंत वर्गात अभ्यास सुरू होण्यापूर्वी आम्हा मुलामुलींना गीताई, मनाचे श्लोक म्हणावे लागत। गीताई बरीच तोंडपाठ होती। गुरुजी गीताईतील स्थितप्रज्ञाची लक्षणं आणि इतर अध्यायांचा अर्थ थोडक्यात थोडाफार सांगत. त्यावेळी मनात अशी कल्पना की पंडित नेहरू, महात्मा गांधी जसे होऊन गेले, तसे हे भूदान करणारे, गीताई लिहिणारे विनोबाजी सुद्धा होऊन गेले. पण जेव्हा प्रथम परमधाम आश्रमात आम्ही गेलो, त्यावेळी प्रत्यक्ष हा विनोबाजींचा आश्रम आहे, ते इथं आहेत हे ऐकून आनंद आणि आश्चर्यसुद्धा वाटलं. आनंद यासाठी की एवढी मोठी व्यक्ती पाहायला मिळणार, आणि आश्चर्य यासाठी की अजूनही ते जिवंत आहेत. आपण तर त्यांना आपल्या लहानपणीच गेल्याचं गृहीत धरलं होतं. प्रथम त्यांच्या खोलीत आम्ही प्रवेश केला. अण्णांनी त्यांना वाकून नमस्कार केल्याचं मी त्या दिवशी प्रथमच पाहत होते, कारण आतापर्यंत अण्णांना सगळेजण वाकून नमस्कार करत होते. पण आज अण्णा विनोबाजींना नमस्कार करत होते. त्यांच्या पाठोपाठ मीही हळूच वाकून नमस्कार केला. नंतर मी तिथून एकटीच बाहेर आले. बाहेर खूप मोठा, दूरवरपर्यंत आश्रम पसरलेला, चौकोनात चारी बाजूंनी खोल्या, आश्रमवासियांच्या स्त्री पुरुषांना, साधकांना वेगवेगळ्या, पांढऱ्या शुभ्र खादी वस्त्रातल्या स्त्रिया, अगदी म्हाताऱ्यांपासून ते 18-20 वर्षांच्या तरुणीपर्यंतच्या, त्या सर्वांनी डोक्यावरचे केस काढलेले. खरं सांगू, मला ते पाहून कसंच वाटलं. पुरुषांनीही मुंडन केलेलं. आश्रमात शिस्त होती, शांतता होती, मोठी लायब्ररी होती, स्वतःची प्रेस सुद्धा होती. औरंगाबादची माझी एक मैत्रीण चित्रा देशपांडे, तिचे सख्खे चुलते म्हणजे श्रीयुत अच्युतभाई देशपांडे, ज्यांनी गीताई, भगवद्गीता उर्दूत भाषांतरित केली आणि कुराण मराठीत भाषांतरित केलं, अत्यंत जिद्दीचे, निष्ठेनी कार्य करणारे अच्युतभाई आज गेल्या 20 वर्षांपासून गोहत्या बंदीविरुद्ध अगदी अखंडपणे कत्तल खाण्यासमोर धरणं धरून सरकारविरोधी निदर्शनं करतात. पण त्याकडे कुणाचंही लक्ष नाही. कोण्याही व्यक्तीला, सरकारला सुद्धा त्याबद्दल खेद ना खंत. अच्युतभाई अजन्म ब्रह्मचर्यव्रत पाळून संसार मोहमाया इत्यादीपासून अलिप्त, ही सगळी मंडळी अलिप्त राहण्यातच धन्यता मानत असावीत. पूज्य विनोबाजी तर जितेंद्रिय होते, जीन होते म्हणतात, ज्यांनी आपल्या षड्रिपूंवर विजय मिळवलेला होता. आश्रम नदी काठावर बसलेला आहे. तो बांधत असताना राममूर्ती सापडली. तिथं त्यांनी राम मंदिर बांधलं. मंदिराच्या आजूबाजूला ज्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत, त्या आश्रमाचा पाया खणत असताना सापडलेल्या आहेत. अतिशय सुरेख, रेखीव, पाहतच राहाव्यात अशा या सगळ्या मूर्ती आहेत. अण्णांचं काम आटपलं आणि आम्ही सेवाग्रामकडे परतलो. न राहून मी अण्णांना रस्त्यात विचारलं, अण्णा एक विचारू, आश्रमातल्या स्त्रियांनी आणि मुलींनी मुंडन का हो केले? अण्णा म्हणाले, त्या सर्व मुली, स्त्रिया ब्रह्मचर्य पाळतात, म्हणजे त्या अजन्म कुमारिकाच राहणार, लग्न करणार नाहीत. पण मग अण्णा, त्यासाठी का केस कापावे लागतात? इंदू बेटा, केस हे स्त्रियांचं सौंदर्य खुलवणारे आहेत. तेच काढून टाकले तर स्त्रिया विद्रूप दिसतात. त्यांच्याकडे कुणी पाहू नये म्हणून त्यांनी केस कापलेले आहेत. तुला माहितीये, पूर्वी नवरा मेल्यानंतर विशेषतः हिंदू स्त्रियांचं केशवपन करत असत. त्यामागचा हेतू हाच होता. तिनं तांबडं किंवा पांढरंच वस्त्र परिधान करायचं, त्यामुळे तिच्या मनात विरक्तीची भावना निर्माण व्हावी, तिनं पुन्हा संसार करू नये म्हणून. कळलं. पुन्हा 5-6 वर्षांनंतर सेवाग्रामला बीएडला राहण्याचा योग आला. 1975 साल होतं. 1975 पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळात सतत विनोबाजींना भेटायला येत. विनोबाजींना त्या पितृवत मानत, सल्ला विचारत. आणीबाणीच्या संदर्भात खूप उलटसुलटं पेपरमध्ये येऊ लागलं. विनोबाजींनी त्या पर्वाला अनुशासन पर्व म्हटलं आणि वर्षासाठी मौन धरलं. वर्षभर ते कुणाशीही बोलले नाहीत. देशात सर्वत्र असंतोष पसरला. अनेक नेत्यांची धरपकड होऊन तुरुंगात टाकलं. श्रीयुत लोकनायक जयप्रकाश नारायण, एस एम जोशी, मृणाल गोरे, दंडवते, फर्नांडिस, अनंतराव भालेराव, हजारो आणि हजारो. अशा वेळी बाहेर असलेले कार्यकर्ते विनोबाजींना भेटायला जात, चर्चा करावी, मार्ग सुचवावा असं म्हटलं की विनोबाजी पाटीवर फक्त दोन शब्द लिहित, अनुशासन पर्व. 1975 अखेर विनोबाजींनी मौन सोडायचं जाहीर करताच देशातले हजारो नागरिक 2-4 दिवसांपासून तिथे मुक्काम करायला आले. शासकीय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवलेला होता. इंदिरा गांधी त्यावेळी हजर राहणार होत्या, म्हणजे अनेक राजकीय नेते, पुढारी, मंत्री, पुन्हा त्यांच्या बरोबरचा वेगळा पोलीस बंदोबस्त. महासागराचं प्रचंड दर्शन माणसांच्या रूपानं तिथं दिसत होतं. बाबा मौन सोडणार होते. हजारो कार्यकर्ते, राष्ट्रसेवा दल, छात्र युवा संघर्ष वाहिनी, तरुण शांती सेना असे कितीतरी कार्यकर्ते रात्रंदिवस तिथं व्यवस्था करायला आलेले होते. संपूर्ण देशभराच्या लोकांना उत्सुकता होती की बाबा पहिलं वाक्य कोणतं बोलतील, काय बोलतील. सर्वांनाच वाटत होतं, विशेषतः सर्वोदयातल्या मंडळींना, कारण बाबा त्या सर्वांचे आधार. गांधीजींनंतर सर्वजण त्यांनाच मानत होते. म्हणजे बाबा आणीबाणीविषयी काहीही बोलले नाहीत. सर्वांचीच खोर निराशा झाली. विनोबाजींसारख्या माणसांनी सत्याची बाजू घेऊ नये. लोक निराश होऊन परतले, रिकाम्या हातांनी, मनानी, जड अंतकरणाने. बाबांसारख्या माणसांना सत्याची बाजू का घेऊ नये? लोकशाहीचं दुर्दैव यापेक्षा मोठं कोणतं असेल?
4: इंदुमती जोंधळे लिखित बिनपडाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 26वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
4: मैत्रिणींनो, सुखाच्या वाटेवर चालताना सोबत असावी दुःखांची, डोळे भरभरून चिंब होताना किंमत कळते जगण्याची, कधीतरी अंतकरणानं गदगद व्हावं, एकदा तरी हृदय रडावं, झाल्या चुका त्यात स्वाहा कराव्यात, एकदा तरी आसवांचा पूर यावा, कारण तीच गरज असते काळाची. मैत्रिणींनो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं वाचन ऐकत असताना या ओळींची आपल्याला तीव्रतेनं जाणीव होते. लेखिका इंदुमती जोंधळे कुणाचाही आधार नसताना सुखदुःखांचे क्षण पार करीत करीतच आपलं जीवन अतिशय डोळसपणानं जगल्यात, आणि म्हणूनच आज त्यांचं जीवन हे आपणा समस्त स्त्री जातीसाठी एक आदर्श असं ठरलं. दैव बलवत्तर म्हणून या आयुष्यात लेखिकेला जी माणसं भेटलीत ती अतिशय जिव्हाळ्याची होती, पोटच्या पुलीसारखं प्रेम देणारी होती. मैत्रिणींनो, या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिकेनं सेवाग्राम येथील बापूकुटी बघितली. तिथला रम्य आणि प्रसन्न परिसर बघून लेखिका अतिशय भारावून गेल्या. सोबतच पूजनीय विनोबाजींचीही भेट त्यांना घेता आली, त्यांच्या दर्शनाचा लाभ त्यांना मिळाला. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 27वा भाग.
2: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
3: ग्रॅज्युएशन नंतर बीपीएडला नंबर लागला, पण दिवसभरातील मैदानावरील खेळ कवायती मला शारीरिकदृष्ट्या झेपेनात, कारण बीसी हॉस्टेलच्या जेवणाची आणि माझ्या कॉलेजची वेळ कधी जमलीच नाही. भुकेल्या पोटी खेळ व्यायाम करणं अशक्य होऊन तो कोर्स सोडून मी थेट वर्धा सेवाग्राम गाठलं. अण्णांनी बोलवूनच घेतलं. पावसाळ्याचे दिवस, अण्णांना अस्थम्याचा अधिकच त्रास होत असे. जुलै ऑगस्ट महिन्यात मी अण्णांजवळच राहिले, त्यांची मनापासून सेवा केली, त्यांना आराम पडला आणि त्यांनी त्यांचे स्वीय सचिव पूज्य नाना वेले यांना बोलावून घेतलं. ते बाजूलाच एक दोन घर सोडून राहत होते. नाना, या पोरीला तुम्ही नागपूरला घेऊन जा, मी एक चिठ्ठी देतो, त्यांना नेऊ द्या, पाहूया काम होतंय का. मी आणि नाना चिठ्ठी घेऊन नागपूर विद्यापीठाचे त्यावेळचे कुलगुरू श्री कोलते साहेब यांच्याकडे गेलो. त्यांनी अण्णांची चिठ्ठी वाचली आणि ताबडतोब लगेच उलट टपाली एक पत्र दिलं अण्णांना आणि वर्ध्याच्या बीएड कॉलेजच्या प्राचार्यांना. बस अण्णांच्या दोन ओळींनी ते माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. मला वर्ध्याच्या स्वावलंबी प्रशिक्षण महाविद्यालयात बीएडला प्रवेश मिळाला आणि मी 1 सप्टेंबर पासून नियमितपणे कॉलेजला जायला लागले. अण्णांनी नानांना सांगून टाकलं, हिला काय पाहिजे काय नको ते सगळं तुम्ही पहा. झालं, नानांनी मला डझनभर वह्या, आवश्यक ती पुस्तकं आणि अन्य थोडंफार सामान घेऊन दिलं. खादी भंडारातून छानपैकी एक बॅग सुद्धा वह्या पुस्तकांसाठी घेऊन दिली. रोज सकाळी नियमितपणे उठवायला येत, आवडून सकाळीच कॉलेजला निघाले की जीजीनी, म्हणजे नानांची पत्नी, जीजीनी म्हणावं, इंदू अगं घोटभर चहा तरी घेऊन जा बरं. पण जीजी, आओ माझी बस. हे बघ, बस काही तुला सोडून जात नाही, तुझे नाना थांबवून घेतील. तुम्ही जा हो पुढे, आली बस तर थांबवा. बघ बरं, बघ बरं इंदू, अगं यातच केवढा वेळ गेला. इतका वेळात ते गरम गरम उपीट आणि चहा घेणं झालं नसतं का तुझं? वेडी आहेस बघ तू. चल चल आटप. हे बघ, असं रोजच चालायचं. जीजी मला खोटभर दूध किंवा चहा घेतल्याशिवाय काही सोडायच्या नाहीत. नानाही म्हणायचे, इंदू अगं कशाला एवढे आढेवेढे घेतेस हा? जीजीच्या समाधानासाठी घेऊन टाकावं पटकन काय. नाना रोज थंडी पावसात न चुकता बसमध्ये बसवून देत आणि मगच जात. दुपारी कॉलेज संपवून सेवाग्रामला यायला 1:30 वाजायचे. अण्णांचा तिथे मुक्काम असेल तर अण्णा, गांधी कुटुंबीय माझ्यासाठी जेवणाची वाट बघत. पण अण्णा नसतील तेव्हा मला जसबेन आणि कनकमल गांधींकडे जेवणं जीवावर यायचं. नको नकोसं वाटायचं, आयतं खाणं कसं उपऱ्यासारखं वाटायचं. तशी मी त्यांच्या ना नात्याची ना गोत्याची, पण जसबेन माझाही स्वयंपाक करून ठेवत असत. त्यांची स्वतःची 3 मुलं, नवरा, येणारे जाणारे सगळं त्यांना एकट्यानंच पाहावं लागे. त्यांना राग येणं साहजिकच होतं. माझी काडीचीही मदत त्यांना कोणत्याही कामात होत नसे, त्यामुळे खरं तर मला अगदी कानकोंड्यासारखं होऊन जाई. बरं, नानाजीजींकडे मनापासून राहावंसं वाटे, पण त्यांचं मर्यादित उत्पन्न, शिवाय दोघंही थकलेले, त्यात माझी भर कशाला. म्हणून अण्णांनी जसबेनकडेच राहून मला बीएड करायला सांगितलं. आपल्याला बीएड करून स्वावलंबी बनायचं एवढा एकच ध्यास डोळ्यासमोर होता. त्यासाठी कसलाही त्रास सहन करण्याची ताकद माझ्यात यावी म्हणून मी स्वतःचं मन मारलं. पण दुर्दैव माझी पाठ सोडत नव्हतं. अण्णा नसताना नको ते प्रसंग माझ्यावर येऊ लागल्यावर मी गप्प तरी कशी बसू? कोणत्याही परिस्थितीत सहन करणं शक्य नव्हतं म्हणून मी नानांनाच 1-2 सत्य घटित घटना सांगितल्या. अण्णांजवळ असं काही बोलणं संयुक्तिक वाटतही नव्हतं, कारण अण्णांच्या डोक्यात अशा गोष्टी घडतात हे येणंही शक्य नव्हतं. म्हणून मनमोकळेपणाने नानांजवळच मी सांगून टाकलं. आता कॉलेज 2-4 महिनेच राहिलं होतं, 2-3 महिने संपले होते, त्यात 2 महिने उशिरा प्रवेश झाला होता. नाना म्हणजे त्यावेळचे तिथले माझे आधारस्तंभ होते. अण्णा गावाहून येताच सावकाशीनं सायंकाळच्या वेळी नानांनी माझ्या राहण्याचा प्रश्न काढला. तेव्हा अण्णा म्हणाले, का ती इथून रोज येऊन जाऊन करते ना? तसं नाही अण्णासाहेब, आता पुढच्या आठवड्यापासून तिचे वार्षिक पाठ शाळा शाळांमधून सुरू होतील. तिला तिथून इथं यायला 4 वाजतील. ती इतका वेळ उपाशी राहिली तर कसं होईल? म्हणजे आपलं म्हणणं काय, यावर काही उपाय आहे का? हो आहे. तसं नाही अण्णासाहेब, आता पुढच्या आठवड्यापासून तिचे वार्षिक पाठ शाळा शाळांतून सुरू होतील. तिला तिथून इथं यायला 4 वाजतील. ती इतका वेळ उपाशी राहिली तर कसं होईल? असं मग नाना आपलं काय म्हणणं आहे, यावर काही उपाय आहे का? हो आहे ना अण्णासाहेब. आपण तिला वर्ध्याच्या मातृसेवा संघाच्या मुली नर्सेसच्या वसतिगृहात ठेवू. 2-2.5 महिन्यांचाच प्रश्न आहे. मी कमलताई लेण्यांशी नीट व्यवस्थित बोलून घेईन. त्या तिथल्या व्यवस्थापिका आहेत, त्या नाही म्हणणार नाहीत. आपल्याच कुटुंबातल्या त्याही. तिच्या राहण्याचा चार्ज त्यांना जरा कमी लावायला लावू. राहता राहिला मेसचा खर्च तो आपण देऊ. तिथून तिचं कॉलेज 2 पावलांवर आहे. तिचा जो आज जाण्या येण्यात वेळ जातो तोही वाचेल, तिचा अभ्यासही होईल. नाहीतरी तिला लहानपणापासून वसतिगृहाची सवय आहेच. अण्णांनी नानांचा हा प्रस्ताव काही मिनिटातच मंजूर करून टाकला. मी नानांना आनंदानं मिठीच मारली. एका मोठ्या आगामी संकटापासून आपला बचाव झाला म्हणून आणि कॉलेज वसतिगृहाजवळ असल्याने अभ्यास होणार म्हणून. त्यानंतर 2 दिवसांनी माझी रवानगी मातृसेवा संघ वसतिगृहात झाली. नाना स्वतः माझ्याबरोबर मला पोचवायला आले. अण्णांनी स्वतःची एक गादी, 2 बेडशीट पांघरून मला दिलं. नाना जीजींनी मुलांची शाल दिली. आता तिथल्या वसतिगृहाच्या खोलीत चहा पाण्याची व्यवस्था स्वतः करायची म्हटल्यावर नानांनी बरोबर आणलेलं सगळं सामान मला दिलेल्या खोलीत ठेवलं आणि आलेल्या रिक्षातूनच बाजारात गेलो. तिथे त्यांनी मला लगेच एक नवीन वातीचा स्टोव, रॉकेलचा भरलेला 5 लिटरचा डबा, चहा दुधासाठी 2 पातेली, साखर, चहापूड, काळेपेटीपासून सगळं आठवणीनं विकत घेऊन दिलं. मला सुद्धा काही गोष्टी लक्षात नव्हत्या, पण त्यांच्या लक्षात सगळ्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या मला घेऊन दिल्या. माझा छोटासा छोट्याशा खोलीतला हा नवा संसारच सुरू झाला. खूप मेहनत करणं म्हणजे बीएड करणं. अक्षरशः रात्र जागून लेसन नोट्स तयार करणं, त्याला अनुषंगून शैक्षणिक साहित्याची जमवाजम, चित्र, सगळं करता करता नाकी दम यायचा. बरं तर बरं, दोन्ही मेथड भाषाविषयीच होते, इंग्रजी आणि हिंदी. त्यामुळे चित्रांखेरीज आणि एखादं मॉडेल दाखवण्याखेरीज फारसं शैक्षणिक साहित्य लागत नव्हतं. निरनिराळे रंगीत खडू घेऊन फळ्यावरच मी मिनिटभरात चित्र काढून मुलांना समजावून देऊ शकत होते. त्यामुळे बरोबर मोठमोठे गुंडाळ फळे, चित्रफलक असलं काही न्यावं लागलं नाही. टाचणवही मात्र अपटूडेट असल्याने परीक्षक सुद्धा खुश असायचे. हिंदी इंग्रजीच्या कवितांना चाली लावून शिकवलं की अर्ध अधिक काम संपलं. मुलंही खुश होतात आणि वर्गात एकंदरीत हस्तखेळतं वातावरण राहून त्यांच्या मनोवृत्ती उल्हसित होतात. त्यामुळे माझ्या तासाला शाळेतली मुलं मुली कंटाळली आहेत, माना खाली घालून बसली आहेत असं कधी झालं नाही. बघता बघता महिनाभरात वार्षिक पाठ संपले, कॉलेजचा अभ्यासक्रम सुद्धा संपला. राहता राहिला फक्त आम्ही स्वतः करायचा अभ्यास. अभ्यासाच्या टेन्शनमुळे दर रविवारी मी सेवाग्रामला जायची, तेही आता बंद करून टाकलं. मी तिथं गेले नाही आणि अण्णा तिथं असतील तर लगेच नानांना विचारतील, इंदूने आली या रविवारी? नाही आली, अतिशय परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास करत असेल असं नानांनी म्हणावं आणि लगेच कपडे घालून तयार होऊन सेवाग्रामहून माझ्या भेटीला निघावं. विदर्भातलं भर दुपारचं ते ऊन, पण नाना तशाही उन्हात माझ्या भेटीला येत. नानांनी नेसलेलं दुटांगी घोट्याच्या वर खादी धोतर, बाराबंडी टाईप खादीचा शर्ट, डोक्यावर खादी टोपी, गळ्यात शबनम आणि एका हातात भली मोठी छत्री, पायात जाड जाड वाहणा. पार रेल्वे स्टेशन ते मातृ मंदिरपर्यंत ते पायी येत. थेट वर माझ्या खोलीपर्यंत. दार पुढे लोटलं असेल तर बेटा इंदू असं म्हटलं की मी पळत पळतच जाऊन दार उघडावं तर नाना घामाघूम झालेले असायचे. त्यांच्या हातातून छत्री घ्यावी आणि त्यांना माझ्या पलंगावर बसवावं, घाम पुसायला टॉवेल द्यावा. मग नानांनी भिंतीला टेकून डोळे मिटून 2 मिनिटं शांत बसावं. चिमूटभर साखर त्यांच्या हातात दिल्यावरच ग्लासभर पाणी द्यायची. बाप्पा, पोरगी फारच काळजी करायला लागली या म्हातार्याची. नाना, या वयात अशा रणरणत्या उन्हात तुम्ही येता, त्याचं काय? मी तर थंडगार छायेत पंख्याखाली बसून निवांत अभ्यास करते. नाना, मला काय कमी केलं हो तुम्ही? बस हे बघ इंदू, ती बॅग उघड बरं आधी. हा हे बघ, ती बॅग उघड आणि बघ बरं तुझ्या जीजीनं काय दिलंय. अगं, मलाही माहित नाही. बॅग उघडून बघावी तर 2 चार डबे, एका चिवडा, एका खव्याची का नारळाची बर्फी, तर कधी गरम गरम उपीट किंवा पोहे. काही ना काही जीजी प्रत्येक वेळेला नानांबरोबर पाठवायच्या आणि नाना न विसरता सगळ्या वस्तू घेऊन येत. शिवाय त्याबरोबर दात घासायची पेस्ट, अंगाचा कपड्याचा साबण, खोबरेल तेलाची बाटली, एक ना अनेक वस्तू आणत. नाना, अहो मागच्याच आठवड्यात तुम्ही अंगाचा साबण आणला होतात की? असू दे इंदू, अगं जवळ असलेलं बरं असतं. हे बघ, हे वर खर्चाला पैसे घे. हा, असू देत. अगं 20-25 रुपये हातात ठेवावेत. बर, आता चलू मी. वा नाना, असं बरं, जाऊ देईन मी तुम्हाला. दूध ठेवलंय गरम करायला, दूध घ्या आणि मगच जा. अगं पोरी, दूध आणखी कशाला ते? हा, मला म्हाताऱ्याला पचलं तरी पाहिजे ते. बरं चल, आटप. आणि बघ इंदू, अगं अगदी घोटभरच दे बाई. दुधाचं नाव काढलंस, न घेता तसं जाऊ नये म्हणतात. दे बरं पटकन. हा गं, तूच जायचंय ग मला, दिवसा उजेडी गेलेलं बरं. अरे हो, एक सांगायचं राहिलंच. अगं, तुझा रमेश आला होता काल. त्याचं सगळं ठीक चाललंय, त्याची काळजी करू नकोस. आता काळजी कर फक्त तुझ्या अभ्यासाची. रमेश त्यावर्षी वर्ध्याजवळून 8-10 किलोमीटर अंतरावरच्या वरुड गावी राधेश्याम अग्रवालच्या शेतात राहिला, शेतगडी म्हणून. दुसरा काहीच इलाज नव्हता. त्याला मराठवाड्यात कुठल्याही शासकीय वसतिगृहात मॅट्रिक नंतर पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. अण्णासाहेबांना एकाच वेळी आम्हा दोघांचाही शैक्षणिक खर्च झेपण्यासारखा नव्हता आणि त्यांनी नेमकं काय करावं हे निश्चित होत नव्हतं. म्हणून माझं बीएड होईपर्यंत, म्हणजे 1 वर्षभर राधेश्यामच्या शेतात शेतीविषयक कामाचा ज्ञानाचा अनुभव घ्यावा असं ठरलं होतं. आणि रमेश त्यांच्या शेतात जवळजवळ घरगडी शेतगडी म्हणूनच राहिला. माझ्यासाठी त्याचं 1 वर्ष वाया जावं याची खंत टोचणी सतत मनाला सलत होती. पण मी काहीही करू शकत नव्हते. माझा एवढा मोठा खर्च अण्णासाहेब सांभाळत होते, ते रमेशबद्दल कसे काय बोलणार होते? श्रीराम नांदेडला औरंगाबादला नोकरीच्या शोधात होता, त्याचीही सतत भटकंती चालूच होती. त्याचंही त्याच मनस्थितीत मला एक पत्र आलं. ताई, मी नोकरीसाठी इतका वणवण फिरतोय पण मला कोणी काम देत नाही, अविश्रांत भटकतो. ताई अगं, कुत्रा तरी एखाद्या झाडाच्या सावलीला वा घराच्या आश्रयाला निवारा शोधत पण मला कुठंही सावली वा निवारा मिळत नाही. अशी ही पत्र आली की मन अंतकरणातून तिळतिळ तुटायचं. लहानग्याची ही अवस्था
5: आणि मोठ्याची ती तशी अवस्था. आणि मग दिवस दिवस अभ्यासातून लक्ष उडायचं, अभ्यासच व्हायचा नाही, काय करावं सुचायचंही नाही. उशी डोकं खुपसावं आणि मनसोक्त रडून घ्यावं. अगदी अगदी मोकळं मोकळं वाटेपर्यंत. पण लगेच लगेच दुसऱ्या क्षणी वाटायचं, अगं इंदू बघ, कोण कुठलं नात्याचं ना गोत्याचं, अगं ते नाना बघ, तुझ्यासाठी भर उन्हा पावसात थंडीत येतात, तुझी काळजी वाहतात. ते कशासाठी? तू नीट अभ्यास करून चांगलं पास व्हावंस, स्वतःच्या पायावर उभं राहावंस म्हणून. चल उठ. अगं अशी रडत काय बसलीस? लाग कामाला, कर अभ्यास. सध्या एकच लक्ष, बी एड चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होणं. बघ बघ इंदू, अगं मग लगेच तुला नोकरी लागेल आणि मग तुम्ही भावंड नीट एकत्र राहाल. स्वतः स्वतःची समजूत घालायची मी आणि पुन्हा नेटानं अभ्यासाला लागायची. अभ्यासाच्या त्या गुंगीत प्रकृतीकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. नेमकं मला कावीळ झालं, म्हणावे तसे पेपर लिहिता आले नाहीत. पण एकदाची बी एड पास झाली, त्याचं सगळं श्रेय मी नाना जीजी अण्णा आणि माझ्या मित्रमैत्रिणींना देते.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपडाची झबकड या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 27वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
6: मन आणि त्याची शक्ती, मनाचं सामर्थ्य.
7: जे सूक्ष्म आहे तेच शक्तीचं अधिष्ठान आहे. स्थूल पदार्थाची हालचाल आपल्याला दिसते पण सूक्ष्म वस्तूंची हालचाल आपल्याला दिसत नाही. जेव्हा एखादी स्थूल वस्तू हलते तेव्हा ती आपल्याला हलताना दिसते आणि स्वाभाविकपणे हालचालीचा संबंध स्थूल वस्तूशी आहे अशी आपली कल्पना होते. पण खरं बोलायचं तर सर्व शक्ती ही सूक्ष्मातच आहे. सूक्ष्मातील गती आपल्याला दिसत नाही. कदाचित याचं कारण असं असू शकेल की ही गती इतकी द्रुत असते की ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण एखाद्या शास्त्रीय संशोधनाद्वारे या सूक्ष्म शक्तीचा जर आपल्याला परिचय झाला तर ही शक्ती सर्व अभिव्यक्तीचं कारण असल्यामुळे सर्व व्यक्त विश्व आपल्या नियंत्रणाखाली येईल. तलावाच्या तळापासून एक लहानसा बुडबुडा वर येतो. तो वर येत असताना आपल्याला दिसत नाही पण तो जेव्हा पृष्ठभागावर येऊन फुटतो तेव्हाच तो आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे विचार बहुतांशी विकसित झाल्यावर किंवा त्याचं कृतीत रूपांतर झाल्यावर ते आपल्याला कळतात. आपण नेहमी अशी तक्रार करतो की आपल्या कृतीवर आपला ताबा राहत नाही, विचारांवरही ताबा राहत नाही. पण तो राहणार कसा? जर सूक्ष्म गतीचं हालचालीचं आपल्याला नियंत्रण करता आलं, विचाराच्या मुळाशी जाऊन विचार विकसित होण्यापूर्वी किंवा त्याचं कृतीत रूपांतर होण्यापूर्वी जर आपण तो नियंत्रित करू शकलो तरच या सर्वांवर आपण ताबा मिळवू शकू. ज्या पद्धतीने या सूक्ष्म गतीचं आपल्याला पृथक्करण करता येईल, संशोधन करता येईल, त्या समजून घेता येतील, त्यावर ताबा ठेवता येईल, अशी एखादी पद्धत जर आपल्याला उपलब्ध झाली तर या सूक्ष्म शक्तींवर, या सूक्ष्म कारणांवर विजय मिळवून आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं आपल्याला शक्य होईल. आणि ज्या माणसाचा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा असतो त्याचा निश्चितच इतरांच्या मनावर ताबा राहू शकतो. त्यामुळे पवित्र आणि नीतिमत्ता ही सर्वदा धर्मांची उद्दिष्ट मानली गेली आहेत. शुद्ध अंतःकरणाचा आणि सदाचारी माणूस स्वतःवर ताबा ठेवत असतो. सर्वांची मनं सारखीच असतात कारण ती एकाच विश्व मनाचे भाग आहेत. मातीच्या एका ढेकळाचं स्वरूप ज्यानं जाणलं त्यांनी विश्वातील सर्व मातीचं स्वरूप ओळखलं. जो स्वतःचं मन ओळखतो आणि ते ताब्यात ठेवतो त्यालाच प्रत्येक मनाचं रहस्य समजतं आणि त्यालाच प्रत्येक मनावर ताबा मिळवता येतो. या सूक्ष्म कारणांवर जर आपण ताबा मिळवला तर आपली कितीतरी भौतिक दुःख दूर होऊ शकतील. या सूक्ष्म गतीवर जर आपण प्रभुत्व मिळवलं तर आपली कितीतरी काळजी दूर होईल. तसंच या सूक्ष्म शक्तीचं जर आपण नियंत्रण करू शकलो तर कितीतरी प्रकारचं अपयश आपल्याला टाळता येईल. ही आहे सूक्ष्मावर ताबा मिळवण्याची उपयुक्तता. पण याहीपेक्षा त्याचा अधिक उच्च असा दुसरा हेतू आहे. आता मी आपल्यासमोर एक तात्विक विचार मांडतो. त्यासंबंधी मी सध्या वाद घालणार नाही, पण त्यासंबंधीचा केवळ निष्कर्षच मी आपल्या पुढे ठेवणार आहे. एखादा मानववंश ज्या ज्या अवस्थांमधून गेलेला असतो त्या सर्व अवस्थांमधून त्या वंशातील प्रत्येक मनुष्य आपल्या बाल्यावस्थेत जात असतो. फरक एवढाच की त्या मानववंशाला त्या अवस्थांमधून जाण्यासाठी हजारो वर्ष लागतात, तर बालकाला त्यासाठी थोडीशीच वर्ष पुरतात. आरंभी लहान मूल म्हणजे प्राचीन रानटी माणसासारखं असतं. ते आपल्या पायाखाली फुलपाखरू चिरडून टाकतं. आपल्या मानववंशातील रानटी पूर्वजांप्रमाणे या लहान मुलाची प्रथमावस्था असते. ते जसजसं वाढतं तसतसं त्याला अनेक अवस्थांमधून जावं लागतं आणि सरते शेवटी ते आपल्या वंशाच्या विकसित अवस्थेला येऊन पोचतं. फक्त बालकाच्या बाबतीत ही गोष्ट लवकर किंवा जलद होते इतकंच. आता अखिल मानव समाज ही एक जात माना किंवा सर्व प्राणी, मानव आणि खालच्या श्रेणीतील सर्व जीव यांना एक समष्टी माना, ही सर्व समष्टी एकाच ध्येयाकडे वाटचाल करत आहे. या ध्येयाला आपण पूर्णत्व असं नाव देऊ. असे काही स्त्री पुरुष जन्माला येतात की ज्यांना अखिल मानवजातीच्या संपूर्ण प्रगतीची पूर्वकल्पना असते. युगानुयुगे न थांबता किंवा पुन्हा पुन्हा जन्म न घेता अखिल मानवजात या पूर्णावस्थेला पोहोचेपर्यंतची वाट न बघता ते जणू काही आपल्या आयुष्याच्या थोड्याच वर्षात द्रुतगतीने पूर्णत्वाप्रत जाऊन पोहोचतात. आपण जर खरोखर स्वतःशी प्रामाणिक असू तर ही प्रगतीची प्रक्रिया आपण जलद पूर्ण करू शकू. जर एखाद्या बेटावर काही असंस्कृत माणसांना राहू दिलं, त्यांना केवळ पुरेसं अन्न वस्त्र निवारा दिला, तर ते लोक हळूहळू सुधारतील आणि सभ्यतेच्या उच्च उच्च पायऱ्या गाठू शकतील. आपल्याला हेही माहीत आहे की इतर आणखी काही उपायांनी हा विकास जलदपणे घडवून आणता येईल. झाडांच्या वाढीला आपण मदत करतो नाही का? निसर्गावर सोपवून दिल्यावरही ती वाढली असतीच. फरक एवढाच, एरवी ज्यांना जेवढा वेळ लागला असता त्यापेक्षा कमी वेळात त्यांची वाढ होण्यासाठी आपण त्यांना मदत करतो. कृत्रिम उपायांनी पदार्थाची वाढ जलद घडवून आणणं हेच आपण सर्व काळ करत असतो. तर मग माणसाच्या विकासाची गती आपल्याला का वाढवता येणार नाही? एखाद्या संपूर्ण मानव वंशाच्या बाबतीत असं करणं आपल्याला शक्य आहे. परदेशात प्रचारक का पाठवतात? ह्या उपायानं मानवजातीचा विकास जलद होऊ शकतो म्हणून.

होणार नाही. परिस्थिती अनुकूल असेल तर त्याची आश्चर्यकारक प्रगती होईल. आपल्याला पूर्णावस्था प्राप्त होईपर्यंत आपल्या प्रगतीला कोणती मर्यादा असू शकणार? यातून कोणता निष्कर्ष निघतो? हाच की ज्या पूर्णावस्थेप्रत मानवजात कोट्यवधी वर्षांनी पोहोचायची आहे ती पूर्णावस्था माणसाला आजच लाभू शकेल आणि योग्यांचं हेच म्हणणं आहे.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.